सकाळच्या रामायचे वातावरण देवाले प्रेम आणि भक्ती जागृत करून वाढयास, पण त्याचबरोबर देशाचेर आशिल्ली भक्ती आणि प्रेम वाढवून त्यांच्या उदरगती खातीर यत्न करूया. ऐकूबाना आमचा आदार या भक्ती गीताचे करायत, अजून निमाणे कडेन आसा देशभक्ती गीत.

0: श्रेय देश भक्ती गीताच्या सांगतान आमचो आदारी भक्ती गीताची कारवाय इतल्यान हांगा सोंपता. आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्यमाच्या उलयता. आतां आयकूंक दिता शेतकामां भावा खातीर म्हायती. ह्या कारवीन आयज तुमकां आयकूंक दिता भाताचेर पडपी किडी ह्या विशयाचेर राजेन शेळके हांचे उलोवप तुमकां आयकूंक दिता.
1: गोंयचें वातावरण भात शेतीक पोसक आसा, ताका लागून गोंयान आदमाजान 32,000 हेक्टर प्रतिशताचे भात शेती रोयतात. पूण आमी जर भाताचे उत्पादन पळयले तर कमी जावपाक लागला, ताका जायती कारणां आसात. त्यातले एक मुखेल कारण म्हणजे किडींचो प्रादुर्भाव. 30-40% लुकसाण जे आसा ते किडींक लागून जाता. त्याचप्रमाणे बदलत्या वातावरणाचो परिणाम म्हणजे वेगवेगळ्या किडींचो प्रादुर्भाव वाढपाक लागला आसा. गोंयान भात शेतीचे लागपी कांय मुखेल किडी आसात, त्यातून खोडकिडो ज्याका आमी इंग्लिशान स्टेम बोदर अशें म्हणटा, तुडतुडे आसात ब्राउन प्लांट हॉपर ग्रीन लीफ हॉपर अशें म्हणटात, केसवम सुळीतली कीड, कुसा किडी आसतात वेगवेगळे भुंगुल्ले, निळो भुंगुल्लो, रायस हिस्पा, पानां खरवडून खाणारी किडी आसात, पानां दुमणणारी अळी आसात. हे जे किडी आसात ते भाताच्या वेगवेगळ्या अवस्थांचेर प्रादुर्भाव करतात, वातावरणातल्या बदलाक रिस्पॉन्स दितात. वातावरण जितले अनुकूल असता तसो किडींचो प्रादुर्भाव वाढत वयता. एकात्मिक कीड नियंत्रण किंवा व्यवस्थापन जेन्ना आमी म्हणटा त्यांना वातावरणाचो किंवा इकॉलॉजिकल स्टडी जे आम्ही हॅबिटॅट मॅनेजमेंट हे सगळ्या गोष्टींचो विचार करपाक जाय. आयज किडनाशकांचो वापर जो आसा तो चड प्रमाणात झालो आसा, ताका लागून वेगवेगळे दुयेंस दिसून येतात. सो किडनाशकांचो वापर कमी करून नियंत्रण कसे करतले हे आम्ही पळवया. जेन्ना आम्ही एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणता तेन्ना पहिली गजाल जी आसा ती आमकां कीड वळखोवपाक येवपाक जाय. किडीचे लुकसाणीचो प्रकार जो आसा, लुकसाणीची लक्षणां जी आसा ती आमकां वळखोवपाक येवपाक जाय. तेच्या वयल्यान आमी डिसिजन घेतले की हे किडीक वखद मारपाचे काय ना. पहिली जी कीड आसा तिका खोडकिडो म्हणटात, पॅडिस्टेम बोदर म्हणटात. ह्या किडीचो जो पतंग आसा तो पिवळसर करड्या रंगाचो असून मादीच्या मुखावेल्या पाकांचे काळो ठिपको असता. सो हांगा तुम्ही मादी आणि नर डिफरन्शिएट करपाक शकता. नर जो आसा त्याच्या काळो ठिपको नसता. ही जी मादी जी आसा ती पानाच्या शेंड्याचेर आपली ताती घालता. तातल्यांतल्यान जेन्ना कीड भाग पडटा तेन्ना ती मदले सुईत वयता आणि सकयल्यान ती सुई जी आसा ती पोखरपाक स्टार्ट करता. जेन्ना ती मदली सुई पोखरता तेन्ना मदली सुई जी आसता ती मरता, ताका इंग्लिशान डेड हार्ट म्हणटात किंवा मर म्हणपाक शकता आमी. मदली सुई जी आसा ती पिवळसर करड्या रंगाची दिसपाक लागता. हे जे लक्षण आसा हे आमकां जेन्ना नर्सरी स्टेज म्हणजे चरवो असतात त्यांना तरवो आम्ही म्हणतात त्याच्यात दिसता. किंवा पॅनिकल इनिशिएशन म्हणजे जेव्हा कणीस येतात त्यांना या किडीचो प्रादुर्भाव दिसून येतात. पण जेव्हा कणीस येतात त्यांना जो प्रादुर्भाव दिसता त्याची लक्षणं वेगळी असतात. त्यांना जे पॅनिकल जे असतात ते धव्या रंगाचे दिसतात, त्याका व्हाईट इयर म्हणतात किंवा पळींच म्हणतात. कोकणीन आम्ही त्याका पॉल म्हणपाक शकता. जे कणीस भायर पडटा ते धव्या रंगाचे असतात आणि जे दाणे जे असतात ते पोके असतात, त्याका पॉल म्हणतात. सो म्हणजे डेड हार्ट आणि व्हाईट इयर हेड ही दोन लक्षणं जी असतात ती ह्या किडीची वेगवेगळ्या भाताच्या अवस्थांचे दिसून येतात.

नमस्कार, आपका वस्तू पपटे हिवसत काय मुखेल खबरो। काल राज्यसभेन भौशीक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूरी दिल्या उपरांत संसदेत ते पारित जाले। एक बरी शिक्षण वेवस्था स्थापन करपा खातीर सरकार सेगीत पावला उबारता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकी काल दिवचलच्या सामुदायीक भलायकी केंद्रात ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेंशनल लेजर वेन्स उपचार सेवांचे उक्तावण जाले। गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसां मेरेन मर्यादित केल्ल्यान गोंय सरकाराचेर टिका करीत वट्ट 20 दिसांचे विधानसभा अधिवेशन दवरपाची मागणी केल्या। गोंय हवामान विभागान आयज उत्तर आनी दक्षिण गोंयात पावसाचो येलो अलर्ट जारी केला। भारत सरकाराच्या युवा वेव्हार आणि खेळा मंत्रालयान 2025 वर्सा खातीर टेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारा खातीर नामांकना मागयल्यात अशें गोंय खेळ आणि युवा वेव्हार संचालनालयान कळयला। आणि खेळात अझरबैजानातल्या बाकूत जाल्ल्या 17 वर्सा पिराय सकयल्या संवसारीक चॅम्पियनशीप सर्तीत भारताचे कुस्ती खेळगडे निकिता सेहरावत हिणें रुप्या पदक तर कामना बाबुल आणि गरिमा हांणी कांश्य पदकां जोडली। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

0: शुभ्रभात हे करो उर्बरी दिवक दिता हांव तुमचो इश्ट केदार. कार्यावळीच्या पयले सुवातीक तुमकां आयकून येता दीन विशेष.
1: दिन विशेष

0: 31 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. आयज आमी याद काडटा जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट हांची. आयज तांचो स्मृती दीस 10 फेब्रुवारी 1803 हे दिसा नाना हांचो जल्म जालो. आधुनीक मुंबयचे एक आद्य शिल्पकार आनी धनाढ्य व्यापारी अशी तांची वळख. मुंबय आनी अर्थातच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची, राजकीय चळवळीची आनी कितल्याशाच लोककल्याणकारी सुधारणांची बुनयाद तांणी घाली. ग्रँड मेडिकल कॉलेज आनी हेर शिक्षण संस्था तांणी उब्यो केल्यो. एलिफिन्स्टन कॉलेज आनी हायस्कूल, मुंबई विद्यापीठ ही तांची हेर कर्तृत्वस्थळां. भारतीयांच्या कायदे शिक्षणा खातीर तांणी ब्रिटीश सरकाराक खास वर्ग घेवपाक लायले. जे जे स्कूल ऑफ आर्टची निर्मिती तांणी केली. बॉम्बे असोसिएशन ही नानांचीच स्थापना. मुंबय महापालिकेचो श्री गणेशा तांणी केलो. राणीचा बाग, विहार तलाव ह्यो कितल्योश्योच निर्मणे तांणी केल्यो. मुंबईत नाटकाची थिएटरां, पयलो सार्वजनिक दवाखानो अश्यो गजाली तांणी सुरू केल्यो. आपल्या अखंड देश सेवेन तांणी 43 वर्सां काढली. आयज तांचो स्मृती दीस. तांच्या नावान शिक्षण क्षेत्रांत नाना शंकर शेट पुरस्कारी भेटयतात. आयचेच हे दिसा जल्मल्ले मुंशी प्रेमचंद. तांचो जल्म 1880 वर्सांतलो. ते एक नामनेचे भारतीय आधुनीक साहित्यीक, लेखक आनी कादंबरीकार. तांचे खरे नाव धनपत राय श्रीवास्तव. तांकां मुंशी प्रेमचंद म्हूण वळखताले. मुंशी प्रेमचंद हे हिंदी आनी उर्दू साहित्यातले नामनेचे लेखक. तांकां उपन्यास सम्राट म्हणूनय वळखतात. आयचेच हे दिसा 1902 वर्सा भारतांत सर्वोच्च पद्मश्री, पद्मभूषण आनी पद्मविभूषण पुरस्कार सन्मानीत नामनेचे व्यंगचित्रकार के शंकर पिल्लई हांचो जल्म जाल्लो. तर आयचेच दिसा 1907 वर्सा भारतीय गणितज्ञ, सांख्यिकी शास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, इतिहासकार आनी प्राच्य विद्या पंडीत दामोदर धर्मानंद कोसंबी हांचो जल्म जाल्लो. मुमताज ही एक भारतीय सिने अभिनेत्री. तिचो जल्म जाल्लो आयचेच दिसा 1947 वर्सा. 1960 ते 1970 हे दशक तिणे आपल्या चित्रपटांनी गाजयले. 1970 वर्सा खिलौना ह्या फिल्मा खातीर तिका सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचो फिल्मफेअर पुरस्कार फावो जालो. 31 जुलय 1948 हे दिसा भारतान कलकत्ता शारांत पयली राज्य सेवा परिवहनाची स्थापना जाली. तर 1956 वर्सा कसोटी सामन्याच्या एका डावांत 10 गडी बाद करपाचो विक्रम जिम लिंकर ह्या पयल्या इंग्लिश क्रिकेटपटूक मेळ्ळो. आयचेच हे दिसा 1912 वर्सा नोबेल पारितोषीक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमॅन हांचो जल्म जाल्लो. तर 1982 वर्सा सोव्हियत संघान अण्वीक चाचणी घेतली. गायक कलाकार मोहम्मद रफी हांचो आयज स्मृती दीस. मोहम्मद रफी हांचो जल्म 24 डिसेंबर 1924 हे दिसा जालो. पार्श्वगायक म्हणून तांणी नामना जोडली. 1967 वर्सा तांच्या पार्श्वगायना खातीरच तांकां राष्ट्रीय फिल्म पुरस्कार फावो जालो. भारत सरकारान तांच्या ह्या योगदाना खातीर पद्मश्री भेटोवन तांचो गौरव केलो. मोहम्मद रफी हांणी आपले कारकिर्दीन सुमार 7000 गीतां रिकॉर्ड केली. कोंकणी, आसामी, भोजपुरी, उडिया, बंगाली, मराठी, सिंधी, कानडा, गुजराती, तामीळ, तेलुगू, मैथिली, हिंदी अशा सगळ्याच भासांनी तांणी गीतां गायिल्ली आसा. आयज तांचो स्मृती दीस. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 31 जुलय.
1: दिन विशेष.

शुभ्रा ते खराबेक, सुरुवातेक तुम्ही ऐकलेले असा दिन विशेष, आता ऐकूया हे खराबेक। जय देवा गणपती।

श्रोत, तुम्ही ऐकत आहात सुप्रभात ही करावं आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्य चॅनलवरून. आता ऐकून एक शोभित असे गीत करावयाच्या मुखल स्वतीक.

दर एका सकाळी नवी आशा आणि नवी खबर घेऊन येता. आता ऐकून येता कोकणीतल्यान खबरो, देश आणि दुनियाची ताजी घडामोडी. ऐकूया मुखल्या सुवातीक.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. राज्यांत प्रगत आनी परवडपी भलायकी सेवा अदीक घटमूट करताना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिवचलच्या सामुदायीक भलायकी केंद्रांत ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेंशनल लेजर वॅन्स उपचार सेवांचे उक्तावण केले. ह्या वेळार दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेट्टी, मयेचे आमदार प्रवीण शेट, भलायकी सेवा संचालनालयाचे संचालक डॉ रुपा नायक, मुखेल वैजकी अधिकारी डॉ संदेश मडकयकर, इंटरवेंशनल लेजर वॅन्स स्पेशलिस्ट डॉ राजाराम भामरे, भलायकी अधिकारी डॉ सिद्धी कासार आनी हेर दोतोर, भलायकी अधिकारी आनी कर्मचारी हाजीर आशिल्ले. भौशीक भलायकी वेवस्थेच्या माध्यमातल्यान प्रगत उपचार अदीक सुलभ करून राज्यातल्यो खासा भलायकी सेवा घटमूट करपाचे दिकेन हो उपक्रम म्हत्वाचो पावणो थारला. गोंयच्या दरेक नागरिकांक दर्जेदार आनी प्रगत भलायकी सेवा सुलभ आनी परवडपा सारखी उरतली हाची खात्री करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा अशें हे वेळार उलयतना डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मुखार सांगले,
1: टायम आमी जेका म्हणटा की वेरिकोज वेन्सची ट्रिटमेंट ही गव्हर्नमेंटात फ्री ऑफ कॉस्ट सुरू जाता. गोंयात आयज पर्यंत लेजर वेरिकोज वेन ट्रिटमेंट ही खंयच्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटलात नासली. पहिले फावटी आमच्या बिचोलेन आमी सुरवात. फाटल्या एका वर्सा पयली आमी एक आमच्या कम्युनिटी हेल्थ सेंटर साखळे हांगासर ऑप्थॅल्मिक ओटी सुरू केली. ऑप्थॅल्मिक ओटी म्हणजे कॅटरेक जर कोणाक करतलो जाल्यार एक तर ताका बांबोळे वयचो पडटालो जाल्यार ताका म्हाका वयचो पडटालो. म्हणून एका वर्साच्या पयली आमी कॅटरेक सर्जरी अलॉंग विथ रेस्टॉल सर्जरी ही स्पेशल ओटी एस्टाब्लीश केली 2 कोटी रुपया खर्च करून आमच्या साखळे कम्युनिटी हेल्थ सेंटरात. म्हाका सांगपाक खूप बरें दिसता की त्या निमित्तान 1000 लोकांनी आपली सर्जरी कंप्लीट केली साखळेच्या कम्युनिटी हेल्थ.
0: गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसांमेरेन मर्यादित केल्ल्यान भाजपा फुडारपणाखालच्या गोंय सरकाराचेर टिका केल्या आनी मुखेल भौशीक प्रस्नांचेर जापसालदारकी टाळटा असो आरोप केलो. खण, बेकारी, वीज खाजगीकरण, उदकाचो उणाव, शेतकारांचेर संकट, जमनीचे रुपांतर अशा गजालींचेर सविस्तर चर्चा करपाची गरज आसा अशें विजय सरदेसाय हांणी सांगले. वट्ट 20 दिसांचे विधानसभा अधिवेशन करपाची मागणी करीत गोंयकारांक सतावपी प्रस्नाचेर सरकारान फावो तो वादविवाद करपाची संद दिवची अशें आमदार सरदेसाय हांणी मागला. तरेकवार कारणांक लागून पाटो मल्टी लेव्हल पार्किंग ते सांता मोनिका जेटी मेरेनचो पदपूल शक्य नाशिल्ल्या कारणान सरकारान पुलाचो प्रस्ताव रद्द केला. हे विशीचे निवेदन गोंय सरकारान उच्च न्यायालयात सुनावणे वेळार केला. पाट्यावेल्यान सांता मोनिका जेटीचेर वचपा खातीर पर्यटक तशेंच लोकांची बरीच गर्दी जाता. हाका लागून ह्या वाठारांत येरादारीची बरीच कोंडी जाता. हाचेर उपाय म्हण गोंय पर्यटन उदरगत महामंडळान मल्टी लेव्हल पार्किंग ते सांता मोनिका जेटी मेरेन पदपूल उबारपाचो प्रस्ताव तयार केल्लो. मात हो पदपूल शक्य नाशिल्ल्याचे निवेदन सरकारान दिला. हे याचिकेचेर फुडली सुनावणी 28 सप्टेंबराक जातली. येरादारीची कोंडी पयस करपा खातीर उपाय वा प्रस्ताव सादर करपाचे निर्देश न्यायालयान एमिकस क्युरीक दिल्या. ओएनजीसीन कणगिणी हांगासर आपल्या एडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटात उर्जा भारत कन्व्हेन्शन सेंटराचे उक्तावण केल्ल्यान गोंयच्या कन्व्हेन्शन आनी वेवसायीक पर्यटन मळार उर्बा मेळ्ळ्या. 4000 परस चड प्रतिनिधींक बसपाची सुवात आशिल्ले हे राज्यातले सगळे

0: व्हडले कन्वेंशन सेंटर आसून वर्सभर हांगा राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय परिशदो प्रदर्शना आनी कॉर्पोरेट कार्यावळी जावपाची आस्त आसा. ह्या प्रकल्पाक लागून गोंयांत वेपारी बसका खातीरची एक नवी सुविधा उपलब्ध जाल्या. हवामान. गोंय वेधशाळेन आयज उत्तर आनी दक्षीण गोंयांत पावसा खातीर येल्लो अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या सध्याच्या अंदाजा प्रमाण फुडले 2 दिसात कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच दरवरा फाटल्यान 40 ते 50 किलोमिटर नेटान नेटाचे वारे व्हांवतले अशी शिटकावणी हवामान विभागान दिल्या. तशेंच 30 जुलै ते 5 ऑगस्ट मजगती राज्यातल्या चडशा वाठारांनी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताय उक्तायल्या. हवामान विभागान नागरिकांक सतर्क रावपाचे आवाहन केला. घोग्यांनी पावस आनी नेटाच्या वाऱ्याचे फाटभुंयेर गरजेची जापसालदारकी घेवची अशें म्हळा. खासा करून सकयले वाठार न्हंय आनी दर्यादेगेर घसघश्यांचेर वचप टाळचे आनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करचे असो उलोय हवामान विभागान मारला. ग्लासगोत चलतल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें काल दादल्यांच्या 110 किल वजनी गटात रुप्या पदक मेळयले. तर सीमा कालिरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारात काश्या पदक मेळयले. पदक तालिकेत 110 पदकांसयत ऑस्ट्रेलिया पयले सुवातेर आसा. तर 8व्या दिसा 17 पदकांसयत भारत 10व्या सुवातेर आशिल्लो. भारताच्या हे पदकांच्या संख्येत 3 भांगरा 10 रुप्या आनी 4 काश्या पदकांचो आस्पाव आसा. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: शांत मग परतून येऊ कर देता अशी प्रभात आहे करावे.
4: प्रभातम् प्रभातम्.

प्रकरण 16वें फाइचे कोणे पळेला। खबर नहीं इस जुग में पल की, समझ मन को जाने कल की। खोटलो सोपले उपरांत ग्रेटोरियांत हमें रावपाचे खाशेले कारण उरले ना। हाँ, डर्बन गेलो। थंय पावतकूच हमें हिंदुस्तानाक परतुपाची तयारी केली। अब्दुल्ला शेट मान सन्माना विणे म्हाका वचूंक दीत म्हणपाचे खरेपण नाशिल्ले। ताणी म्हजे निमतान सिडनहॅमांत एक भौशीक जेवण दवरले। आखो दीस थंय सारपाचो आशिल्लो। म्हजे कडेन कांय वर्तमानपत्रां पडिल्लीं, हांव ती वाचतालो। एका पत्राच्या एका कुंशार हांवें एक ल्हानसो संवाद पळयलो। ताचो माथाळो आशिल्लो इंडियन फ्रँचायज, म्हळ्यार हिंदुस्तानी मताधिकार। ह्या संवादाचो आशय हिंदी

श्वातस्तु मी ऐकताले एकांती स्मृती सादर करताले डॉक्टर शाईश देशपांडे. आता ऐकूया अजय अतुलांच्या आवाजातले हे गीत.

इष्टांनो, आजच्या या सुप्रभात कार्यक्रमात तुम्ही दिल्या प्रेमळ साथीक मनापासून हांव देव बरोबर करूं म्हणटा. आयचो हो कार्यक्रम तुमकां आवडला अशी आमची आशा आसा. तुमचो आयुष्य सुख शांती उत्तम आरोग्य आणि यशान भरो हीच ईश्वराकडे प्रार्थना करता. परत एका नव्या सकाळी नव्या उत्साहान तुमची भेट घेऊया. तोपर्यंत नमस्कार, देव बरे करू आणि तुमचो दीस मंगलमय जाऊ हीच हांव देवा लागीं मागता. आता बरोबर सकाळची 7:58 जाता. ऐकूया कोकणीतल्यान न्यूज अपडेट आणि उपरांत बरोबर 8 समाचार प्रभात, 8:15 इंग्लिशीतल्यान खबरो, 8:30 मराठीतल्यान खबरो आणि 8:40 कोकणीतल्यान खबरो तुमकां ऐकूंक मेळटल्यो. आमची तुमची भेट जातली बरोबर चित्रसंगीत या कार्यावळीक बरोबर 8:50. तोपर्यंत टाटा बाय.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेनं काल मंजुरी दिली. लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं. पेपरफुटी प्रकरणातील गुन्हेगारांना दंड आणि कारावासासह मालमत्ता जप्त करण्यासारख्या कठोर शिक्षांचा यात समावेश आहे. प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारनं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलद न्यायालयांची स्थापना करणं यात अनिवार्य करण्यात आलं आहे. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. चर्चेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकात वरवरचे बदल केल्याचं सांगून या प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी ठरणार नसल्याचं सांगितलं. सरकारनं जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेल्या कारवाईबाबत चौकशी करावी. गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही खरगे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, टीएमसीच्या सागरिका घोष, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य सदस्यांनी या विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाजमाध्यमांवरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. गेल्या अनेक दशकांपासून केंद्र आणि राज्य सरकारं पेपरफुटीच्या प्रश्नाचा सामना करत आहेत. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधीत परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 काल संसदेनं मंजुरी दिली. राज्यसभेनं आधीच मंजूर केलेल्या या विधेयकाला लोकसभेत काल मंजुरी मिळाली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडलं. वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देण्याचा हा कायद्याचा उद्देश आहे. या गीताचा अवमान करणाऱ्यास 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना राय यांनी हा कायदा केवळ कायदेशीर सुधारणा नसून भारताचा सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय ओळख आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात दाखल होतील. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी

ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक झाली. या विषयावरील समितीची ही चौथी बैठक होती. बैठकीला संबोधित करताना नागरिकांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या उपाययोजनांनी जलद अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रदेशातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी एकीकृत समन्वित यंत्रणा उभारण्याचं आवाहन मोदींनी केलं. जहाजावरील खलाशी त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर माहिती देणं, आपत्कालीन मदत आणि समुपदेशन पुरवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी मंत्रिमंडळ सचिवांनी समितीला दिली. सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी पश्चिम आशियातल्या महत्वाच्या जलमार्गांवरून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या संरक्षणासाठी एक सागरी संरक्षण आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीबाबत रियाद इथं बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. सागरी सुरक्षा बळकट करणं, नौकानयनाचं स्वातंत्र्य जपणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग तसंच ऊर्जा पुरवठा मार्गांचं रक्षण करणं हा या आघाडीचा उद्देश असेल असं या आघाडीनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी काल नवी दिल्लीत आशिया पॅसिफिक मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनशी एक सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे देशातील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, नवोन्मेष आणि दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल असं रासायनिक आणि खत मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. फार्मास्युटिकल विभागातील सचिव मनोज जोशी आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ एम श्रीनिवास यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात या आठवड्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नागरिकांवर केलेल्या क्रूर कारवाईनंतरही आंदोलनं सुरूच आहेत. या कारवाईत 40 अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रावळकोट आणि मीरपूर इथं मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला आंदोलकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. शांततापूर्ण निदर्शकांविरुद्ध थेट गोळीबार आणि अतिबळाचा वापर केल्याचा आरोप करत जम्मू काश्मीर जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि लोकशाहीवादी सरकारांना यात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात काल कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 18 खाणकामगारांचा मृत्यू झाला असून 24 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मिथेन वायू साठल्यानं हा स्फोट झाला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. अडकलेल्या सर्व खाणकामगारांचा शोध लागेपर्यंत बचाव कार्य सुरू राहणार असल्याचं खाण निरीक्षकांनी म्हटलं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारतीय भारत्तोलन पटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनानं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अझरबैजानमधल्या बाकू इथं काल झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारतीय कुस्तीपटू निकिता सहरावतनं रौप्य पदक पटकावलं तर कामना बाबल आणि गरिमा यांनी कांस्य पदकं जिंकली. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून याविषयीची माहिती देताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्तीची ही योग्य वेळ असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 2013 कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून रहाणेनं देशासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महानदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं ओडिशातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी

हिराकूळ धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. तसंच नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे 5 जिल्ह्यांना पुराचा संभाव्य इशारा देण्यात आला आहे. बचाव आणि मदत कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्राची आपत्ती बचाव दलं तैनात करण्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संसदेन भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2026 संमत करून राज्यसभेत मंजूर केला. ह्या कायद्यात पेपर लीक दोशींक खर ख्यास्त आनी जायत्यो महत्वाच्यो तरतुदी आसपावतात. परिक्षा प्रणाली आतां आनीक घटमूट जातली अशें सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हें विधेयक मंजूर जाल्ल्यान ताका येवकार दिला. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवायो उपरांत 40 परस चड लोकांक मरण आयला. राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें रुप्या पदक मेळयले, जाल्यार सीमा कालीरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारात काश्या पदक जोडला. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. संसदेन भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 संमत करून काल राज्यसभेत मंजूर जाले. बुधवारा लोकसभेन हे विधेयक संमत जाल्ले. ह्या कायद्यात 10 वर्सां मेरेन बंदखण, 10 कोटी रुपया मेरेन दंड, गुन्यांवकारांक मालमत्ता जप्त करप अश्यो खर ख्यास्त आनी जायत्यो महत्वाच्यो तरतुदी आसपावल्यात. केशींचो बेगोबेग निवाडो करपाची खात्री करपा खातीर दरेका राज्य सरकार आनी केंद्रशासीत प्रदेशान दिसपट्ट्या खटल्यां खातीर खाशेली फास्ट ट्रॅक न्यायालयां स्थापन करची अशें कायद्यान सांगला. ह्या विधेयकाचेर जाल्ले चर्चेक जाप दितना कार्मिक राज्यमंत्री आनी पीएमओ डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगले, हो प्रस्न देशाच्या दरेका नागरिकांचो आसा आनी दरेकल्याक तो लागू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की विश्वासात घेवपा सारखी परिक्षा पद्दत तयार करपा खातीर सरकार एका फाटोफाट एक पावलां उबारता. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात व्हिडिओ मेसेजीत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की फाटल्या कांय दशका सावन पेपर लीक जावप ही व्हड समस्या आसा आनी ताका लागून विद्यार्थ्यांचो फुडार धोक्यात पडला. हे सगळे मतींत दवरून देशभरात राज्य आनी केंद्रात शिक्षण आनी परिक्षा वेवस्थेत सुदारणा करप गरजेचे जाल्ले. प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळे की संसदेन कडक कायदे तरतुदी आशिले विधेयक संमत झाला.
1: दोनों सदनों ने इस कठोर कानूनों वाले प्रावधानों वाले इस बिल को पास कर दिया है. अब विश्वस्त परीक्षा पद्धति की दिशा में जाने में एक महत्वपूर्ण काम पूर्ण हुआ. काम आगे भी चलता रहेगा. हम ऐसी परिस्थितियों को लंबे समय तक नहीं चलने देंगे. इस विश्वास के साथ साथियों, आइए हम सब मिल करके विकसित भारत के स्वप्न को पूर्ण करने के लिए कंधे से कंधा मिलाकर के चले. बहुत बहुत धन्यवाद.
0: राज्यसभेत काल भौशिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विचारा खातीर आनी मंजुरी खातीर घेतिल्ले. कार्मिक भौशीक कागाळ निवारण आनी निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी दनपारा हे विधेयक सादर केले. सकाळी 11 वरांचेर सभाघरात कामकाज सुरू जाल्या उपरांत अध्यक्ष सीपी राधाकृष्णन हांणी शुन्य वर घेतले. तांणी सांगले की विधेयक सादर करपा संदर्भात डॉ जितेंद्र सिंग हांचे कडेन मेळिल्ली नोटीस तांणी स्विकारल्या. विधेयकाची प्रत सदस्यांक वितरीत केली जेणे करून ते तातूंत सुधारणा सुचोवंक शकतले.
2: For moving the motion of consideration of the public examination, prevention of unfair means, Amendment Bill 2026, as passed by the Lok Sabha. Today in Rajya Sabha, by grant of waiver under Rule 123 of the Rules of Procedures and Conduct of Business in Council of States, that is Rajya Sabha, accordingly a supplementary list of business for today.

0: has been issued for taking up this bill for consideration and passing.
1: लोकसभेन मंजुरी दिल्या उपरांत संसदेन राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 काल मंजूर केले. राज्यसभेन हे विधेयक बुधवाराच मंजूर केले. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंध कायदो 1971 आनीक सुदारणा करपा खातीर घर राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी हे विधेयक मांडिल्ले. वंदे मातरमाकूय जनगणमन ह्या राष्ट्रीय गीता प्रमाण कायदेशीर संरक्षण दिवपाचो ह्या कायद्याचो मुखेल हेत आसा. ह्या गुन्यांवांक तीन वर्सां मेरेन बंदखण, दंड वा दोनूय अशी ख्यास्त आसा. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात ह्या सप्तकाचे सुरवेक पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवाये उपरांत निषेध चालूच आशिल्लो आनी तातूंत 40 परस चड लोकांक मरण आयले. व्याप्त वाठारांतल्या थळाव्या अधिकाऱ्यांनी आतां मुळाव्या हक्कांची मागणी करपी बायलां आंदोलकांक लक्ष करपाक सुरवात केल्या. रावलकोण आनी मीरपूर हांगा व्हडा प्रमाणात जमिल्ल्या बायलां निदर्शकांचेर पाकिस्तानी सुरक्षा दळान फारपेट केलो. सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या जायत्या व्हिडिओत कोटलीत शांततायेन निषेध रॅली वेळार पुलिसेनी गोळीबार केल्ल्यान बायलो पळटाना दिसतात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी नवी दिल्लीत IASV त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायान मोहिमेतल्या पंगडाकडेन संवाद साधलो आनी तांच्या असाधारण कामगिरीची आनी जिद्दीची तोखणाय केली. तांची ही यशस्वी मोहीम देशाखातीर अत्यंत अभिमानाची गजाल आसा अशें तांणी म्हळें. ह्या मोहिमेवरवी ह्या पंगडान फकत दर्याचेरूच जैत मेळूंक ना, तर लष्करी मोहीम पार करपाच्या बायलांच्या क्षमतेर प्रश्नचिन्न उपस्थित करपी जुनाट समजुतीकूय मोडीत काढला अशें ते उलयले. शारिरीक क्षमता, मानसीक कणखरपणा आनी नेतृत्व हे लिंगार निंबून नासता हे ह्या मोहिमेन सिद्ध करून दाखयला अशें तांणी मुखार नमूद केला.
3: इस अभियान से मैं कह सकता हूं कि केवल आपने समुद्र को ही नहीं जीता है, आपने उस सारी रूढ़ियों को भी पराजित किया है जो कभी कहती थी हमारी बेटियां ऐसे कठिन सैन्य अभियानों का हिस्सा नहीं बन सकती. आपने सिद्ध किया है फिजिकल कैपेबिलिटी, मेंटल टफनेस और लीडरशिप क्वालिटी किसी जेंडर की मोहताज नहीं होती.
1: नीट परिक्षेच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलनावेळार कथीत पुलीस कारवाईवेल्यान विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभेचे कामकाज काल दनपारा 2 मेरेन तहकूब केल्ले. सकाळी 11 वरांचेर कामकाज सुरू जाल्या उपरांत अध्यक्ष ओम बिर्ला हांणी ग्लासगोतल्या 23व्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत दादल्यांच्या 100 मीटर सर्तीत भांगरा पदक जिखल्याबद्दल पॅरा एथलेटीक दिलीप गावीत हाचे आनी रुप्या पदक जोडल्याबद्दल मोहम्मद बासील हाचे अभिनंदन केले. सभाघराच्या वतीन बिर्ला हांणी देशा खातीर पदकां मेळयल्ल्याबद्दल सगळ्या खेळगड्यांक आनी प्रशिक्षकांक परबी भेटयली.
4: 23वे राष्ट्रमंडल खेलों में श्री दिलीप गावित ने स्वर्ण तथा श्री मोहम्मद बासिल ने रजत पद जीता है. श्री मुरली शंकर ने रजत पद जीतकर भारत का गौरव बढ़ाया है. मैं सदन की ओर से देश का मान बढ़ाने वाले सभी खिलाड़ियों, उनके कोच एवं टीम इंडिया को हार्दिक बधाई शुभकामनाएं देता हूं.
1: ग्लास्को चलतल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणे काल दादल्यांच्या 110 किलो वजनी गटात रुप्या पदक जोडले, तर सीमा कालीरामन हिणे बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारात काशा पदक मेळयले. नीरज चोपडा दादल्यांच्या भालोफेक सर्तीच्या निमण्या फेरये खातीर पात्र थारला. भालोफेक खेळगडो रोहित यादव आणि यशवीर सिंग हे लेगीत निमण्या फेरयेत पावल्यात. पात्रताय फेरयेत नीरज 5व्या, रोहित यादव 9व्या आणि यशवीर सिंग 10व्या सुवातेर आशिल्ले. दादल्यांच्या डेकेथलॉन खेळा प्रकारात तेजस्वीन शंकर पदकाच्या सर्तीत आसा. पदक तालिकेत 110 पदकांसयत ऑस्ट्रेलिया पहिले सुवातेर आसा, जाल्यार 8व्या दिसा 17 पदकांसयत भारत 10व्या सुवातेर आसा. भारताच्या हे पदकांच्या संख्येत 3 भांगरा, 10 रुपया आणि 4 काश्या पदकां

0: तालिबानचो आसपाव आसा. अझरबैजानात बाकूत काल जाल्ल्या 17 वर्सा पिराय सकयल्या संवसारीक चॅम्पियनशीप सर्तीत चलयांच्या गटात भारतीय कुस्ती खेळगडे निकिता सेहरावत हिणे रुप्या पदक जोडले तर कामना बाबुल आनी गरिमा हाणी काश्या पदका मेळयल्यात. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. अरुणाचल प्रदेश उदेंत राजस्थान कर्नाटक आनी माहे ह्या वाठारांनी लेगीत आयज मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच फुडल्या 2 ते 3 दिसांत ईशान्य भारत पंजाब कोकण गोंय ओडिशा तेलंगणा मध्य प्रदेश राजस्थान वाठारांत लेगीत व्हडा प्रमाणांत पावस पडटलो. अंदमान आनी निकोबार जुवे आंध्र प्रदेश कर्नाटक झारखंड लक्षद्वीप तेलंगणा विदर्भ आनी अस्तंत मध्य प्रदेशांत वीज आनी वादळी वाऱ्या वांगडा गडगड येवपाची अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगती केरळात आयज 11 जिल्ल्यांनी एकसुरे सुवातेर घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. फाल्यां लेगीत केरळ मात मोठ्या प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. संसदेन भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 संमत करून राज्यसभेत मंजूर केले. ह्या कायद्यात पेपर लीक दोशींक खर ख्यास्त आनी जायत्यो महत्वाच्यो तरतुदी आसपावतात. परिक्षा प्रणाली आता आनीक घटमूट जातली अशें सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विधेयक मंजूर जाल्ल्यान ताका येवकार दिला. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवायो उपरांत 40 परस चड लोकांक मरण आयले. राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणे रुप्या पदक मेळयले जाल्यार सीमा कालीरामन हिणे बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारात काश्या पदक जोडला. आनी हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.
1: बरोबर सकाळची 8:51 जातात. नमस्कार इश्टानो, मादे चॅनलाचे चित्रसंगीत या कार्यक्रमांक तुमचे मनापासून स्वागत करता. हिंदी चित्रपट संगीत जो इतिहास जेन्ना उजाळो जालो तेन्ना सुवर्ण अक्षरान उजळून दिसता एकच नाव म्हळ्यारच महम्मद रफी. आपल्या गोड मधूर आणि भावपूर्ण आवाजान रफीन लाखो रसिकांच्या काळजात कायमची जागा केली. भक्तीगीत प्रेमगीत गजल कवाली देशभक्ती परगीत आणि वा हलक्या फुलक्या चालीची गाणी प्रत्येक प्रकारात ताणे आपले वेगळे छाप उमटले. नौशाद शंकर जयकिशन सचिन देवबर्मन ओ पी नय्यर लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा दिग्गज संगीतकारांबरोबर ताणे अनेक आजमर गीतक आपलो सुवर दिलो. आयच्या चित्रसंगीत या कार्यक्रमांक आमी रफी साहेबाक काही अविस्मरणीय गीताचो आस्वाद घेऊया. त्यांच्या सुरेल आवाजाचो जादू पुन्हा म्हटल्या परत एकदा अनुभवया. ऐकूया महम्मद रफी हांचे हे सदाबहार असे गीत चित्रसंगीत या कार्यक्रमात ऐकूया. पहिल्या सुवातीक

0: श्रीनाथ चित्रसंगीत एकारवी घेवा ल्हानसो विसंबिणो ल्हानसो विसवंत ऐकुया कोंकणीतल्या न्यूज अपडेट.
1: नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. संसदेन भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 संमत करून राज्यसभेत मंजूर केला. ह्या कायद्यात पेपर लीक दोशींक खर ख्यास्त आनी जायत्यो महत्वाच्यो तरतुदी आसपावतात. परिक्षा प्रणाली आता आनीक घटमूट जातली अशें सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विधेयक मंजूर जाल्ल्यान ताकाय येवकार दिला. लोकसभेन मंजुरी दिल्या उपरांत संसदेन राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 काल मंजूर केले. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवाये उपरांत 40 परस चड लोकांक मरण आयला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज क्रांतिकारी हुतात्मा उधम सिंग हांकां हुतात्मा दिना निमतान श्रद्धांजली ओपली. गाझा हांगाच्या हमास आनी हेर सशस्त्र गटांचे पुरायपणान निशस्त्रीकरण करपा खातीर शांतताय मंडळान कबलात केल्या अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला. अझरबैजानात बाकूत काल जाल्ल्या 17 वर्सा पिराय सकयल्या संवसारीक चॅम्पियनशीप सर्तीत चलयांच्या गटात भारतीय कुस्ती खेळगडे निकिता सेहरावत हिणें रुप्या पदक जोडले तर कामना बाबुल आनी गरिमा हांणी काश्या पदकां जोडल्यात. राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें रुप्या पदक जोडले जाल्यार सीमा कालीरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारात काश्या पदक जोडला. आनी भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. तशेंच केरळात आयज 11 जिल्ल्यांनी एकसुरे सुवातेर घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: किराना, स्कूल फीस सब हो गया।
1: बन गया बजट?
0: हाँ
1: 5,000 बच गए।
2: तो नई साड़ी ले ले?
1: ना,
0: पिछले महीने तो ली थी।
1: एक और?
0: नहीं, पहले बजट बनाओ, फिर छोटी छोटी बचत को बैंक में सेव करो और पैसों को बढ़ते देखो।
1: बढ़िया,
0: जाओ भाई।
3: RBI कहता है,
4: वित्तीय समझदारी समृद्ध नारी।
5: या लहानसा विश्वानंद परतून तुमकां येऊ कर दिता। ह्या कार्यावळीक तुम्ही आयकता चित्रसंगीत कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादे चॅनलाचेर। आणि आता जाणा जावन घेऊया त्या महान गायका बद्दल जाचो आवाज आयज लेगीत लाखांनी संगीत प्रेमाच्या काळजात जिवंत आसा। ते म्हळ्यार महम्मद रफी। महम्मद रफी हांचो जल्म 24 डिसेंबर 1924 ह्या दिसा पंजाबात जालो। ल्हानपणापासून तांकां संगीताची आवड आसली। गावात येणाऱ्या एका फकीराच्या गाण्याने प्रेरणा घेऊन तांचो संगीत प्रवास सुरू जालो। फुडें ताणें शास्त्रीय संगीताचें शिक्षण घेतलें आनी आपल्या मधूर आवाजान भारतीय चित्रपट सृष्टीत एक वेगळी वळख निर्माण केली। 1940 दशकात मुंबईत येवप येयल्या उपरांत रफी साहेबान हिंदी चित्रपट संगीतात आपलो ठसो उमटलो। संगीतकार नौशाद हांच्या कडेन तांचे खास नाते जोडले आनी बेजू बावरा सारख्या चित्रपट तील गीतांनी तांकां मोठी लोकप्रियता मेळ्ळी। रफी साहेबाच्या आवाजान एक वेगळीच जादू आशिल्ली। प्रेम गीतात प्रेमांनी प्रेमांची भावना, भक्ती गीतात भक्ती, देशभक्तीच्या गीतात जोश आणि दुःखी गीतात वेदना, प्रत्येक भावना ते आपल्या आवाजान जीवन करीत आशिल्ले। तांची नम्रता ही तांचो मोठो गुण आशिल्लो। एक मोठे गायक जाऊन लेगीत ते सदैव सादेपणान रावले। म्हणूनच संगीत क्षेत्रात तांकां फकत एक गायकच न्ही तर एक महान कलाकार आणि चांगलो बरो मनीस म्हणून वळखलो वतालो। आता ऐकूया महम्मद रफी हांचो एक सुंदर अशें गीत आणि जे आमच्या आजच्या मनात स्पर्श करता।
6: ये कहानी है एक गृहिणी और उसके अंतर्मन की।
0: बिजली का बिल, किराना, स्कूल।

0: करके खुशियों की मत मस्त घटा है आज तो खुल कर परते, खुशियों की मत मस्त घटा है आज तो खुल कर परते। मेरा दिल है तेरा, तेरा दिल है मेरा, जब से हमने दिल बदले हैं सारा जग बदला, जब से हमने दिल बदले हैं सारा जग बदला।
1: क्षण मादे चॅनलाचेर चित्रसंगीत ह्या कार्यक्रमांत तुमी आमच्या वांगडा आसा। संगीत म्हळ्यार फकत सूर न्ही आनी ताल न्ही, तर मनाच्या भावना व्यक्त करपाचो एक सुंदर माध्यम आसा आनी ह्या भावनांक आपल्या आवाजान जीव दिवपी एक महान कलाकार म्हळ्यारच मोहम्मद रफी। रफी साहेबाचो आवाज म्हळ्यार एक अशी देणगी की काळाच्या मर्यादा पलीकडली आसा। त्याचो आवाज गोडवो, नम्रता आनी भावनांनी खुल्ली दिसून येता, म्हणूनच तांचे गीत आयकपाक श्रोतांक असो अनुभव येता की गायक फक्तच गात ना तर ती भावना जगता। रफी साहेबान अनेक नामवंत कलाकारा खातीर आवाज दिलो, पड्ड्याचेर नायक बदल्ले, काळ बदल्लो, संगीताची शैली बदल्ली, पण रफीजीचो आवाज सदांच ताजो आनी

आमकां दिल्ल्या सातीक मनापासून हो धन्यवाद मागता. संगीत म्हळ्यार फकत सूर न्ही तर मनाक स्पर्श करपी एक सुंदर भावना आसा. अशाच मधुर गीता वांगडा परत एका नवे कार्यावळीक तुमच्या भेटीक हांव येतलो. तो पर्यंत मादे चॅनल आयकत रावा, आनंदी रावा आनी संगीताच्या ह्या सुंदर दुनियेत रमून रावात. तुमकां सगळ्यांक काळजाच्यान देव बरें करूं म्हणटा. ह्या संगीतान तुमी आमकां साथ दिल्या बद्दल आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनल उलयता. आतां बरोबर सकाळची 9:30 जातात. आयकून येता मराठी गीताची कार्यक्रम काय करण्यातच. नमस्कार श्रोतो, मादे चॅनलावर मराठी गीताच्या विशेष कार्यक्रमांक आपले मनपूर्वक स्वागत आहे. संगीत हे आपल्या मनाला आनंद देणारे, भावना स्पर्श करणारे आणि जुन्या सुंदर आठवणींना उजाळा देणारा कला आहे. मराठी भावगीत, चित्रपट गीत, सुराने सजलेला हा संगीत प्रवास आज आपण एकत्र अनुभवणार आहोत. समृद्ध संगीत परंपरेला गोडवा, शब्दाच्या सुंदरता आणि सुराचा जादू घेऊन या कार्यक्रमात आपल्या भेटीला आलो आहोत. तर श्रोतो, आपल्या आवडत्या मराठी गीतासह सुरू करूया आजचा हा सुरील असा प्रवास. ऐकत रहा महादेव चॅनल मराठी गीताचा हा विशेष असा कार्यक्रम.

श्रोतो, मादे चॅनलवर मराठी गीताचा सुरेल असा कार्यक्रम इथे संपतो. आपल्या आवडत्या गीतासोबत हा संगीत प्रवास आपल्याला आनंद आणि समाधान घेऊन गेला असेल अशी आशा आहे. संगीताच्या या सुंदर मैफिलीला साथ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. असेच प्रेम आपल्या सहवास कायम लाभो हीच अपेक्षा आता.

वेळ झाली आहे देश विदेशातील घडामोडी जाणून घेण्याचे सादर करीत आहोत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या

शोन या कातराच्या सांगतान कातराची कारवं हांगा सोंपता एक कारवी का तुमचे सांगता आसलो तुमचो समोगर इश्ट केदार बरोबर सकाळची 10 वरां जावन 30 मिनटां आतां आयकून येता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गीताची कारवळ आनी ह्या कारवीक आयज तुमकां आयकून येता पंडीत जय तीर्थ मेवडी हांचे गायन राग नट मळार तुमकां आयकूं येता.

पंडीत जयतीर्थ मेहुंडे हांणी गायिल्लो हो राग आशिल्लो नटमल्हार. सात संगत संवादिनीची विठ्ठल खांडोळकार आणि तबल्याची प्रेमानंद आमोणकरांची, व्हायोलिनची साथ आशिल्ली बी एस मठांची. शास्त्रीय संगीताची ही कार्यावळीतल्यान सोपली.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि आकाशवाणी

gov.in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरल्या तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्या हो तरेकवार कार्यावळी. इकरावर जाऊन 6 मिनिटं झाल्यात. फिल्मी संगीत गाता रहे मेरा दिल आणि आजच्या कार्यावळीचा आवाज मोहम्मद रफी हांचा.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवच्या वेल्यान गाता रे हे मेरा दिल कार्यावळ घेऊन आयल्या मोहम्मद रफी हांचो आवाज. मोहम्मद रफी भारतीय चित्रपट सृष्टीतले एक महान आणि लोकप्रिय पार्श्वगायक. 24 डिसेंबर 1924 ह्या दिसाचो त्यांचो जन्म. पंजाबातल्या कोटला सुलतान सिंह हांगाचो. तर 31 जुलै हो त्यांचो स्मृती दीस, अर्थात आयचो दीस. 1980 वर्सा आयच्या ह्याच दिसा तांकां मरण आयले. आपल्या जादुई आवाजान हिंदीच वांगडा अनेक भाषांनी हजारांनी अजरांवर गाणी त्यांनी गायली. आयची कार्यावळ घेऊन आयल्या तांचोच आवाज.

31 जुलै मोहम्मद रफी यांचं स्मृती दिस. त्यांचे नाव घेतलं की कानात आणि मनात घुमूक लागता. ती त्यांनी गायली असंख्य अशी गीता.

मोहम्मद रफी वयाच्या 13व्या वर्सात आनी लाहोरांत पयलेच फावट मंचाचेर गायन केले. 1944 वर्सा ते मुंबयत आयले आनी हिंदी चित्रपट सृश्टींत आपले नाव ताणी कमयले. रोमांस, देशभक्तीपर गीतां, शास्त्रीय संगीत, भजना मेरेन प्रत्येक शैलीत ताणी अप्रतीम अशें गायन केले. मोहम्मद रफी हांचो जो आवाज आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान गाता रहे मेरा दिल हे कार्यावळींत

0: मोहम्मद रफी, तुम्ही ऐकतात त्यांचा छो आवाज. हिंदी चित्रपट संगीताचं सुवर्णकाळ ज्या पार्श्वगायकांनी गाजयलं त्यातूत मोहम्मद रफी यांचे नाव खूप वैर असा. रफी साहब ह्या नावान त्यांची खाशेली ओळख आशिल्ली. या महान जादूगारान 1980 मेरेन संगीत क्षेत्राचेर अधिराज्य गाजयले. मोहम्मद रफी आयज आमच्या मदी नात, तरी लेगीत तांचो आवाज तांच्याच रुपांत आमच्या मदीं आसा. मोहम्मद रफी हांचो आवाज तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान. गाता रहे मेरा दिल हे कार्यावळींत.
1: मैं सुनाता हूं तुझे

ऐकवेनो मोहम्मद रफी. बेजू बावरा या चित्रपटात प्लेबॅक सिंगर म्हणून काम केल्या उपरांत त्यांनी केन्नाच फाटी वळून पळयलें ना. नौशाद, शंकर जयकिशन, सचिन देव बर्मन, ओ पी नय्यर, मदन मोहन अशा संगीत दिग्दर्शकांची पहिली पसंत आशिल्ले मोहम्मद रफी. दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, धर्मेंद्र, शम्मी कपूर आणि राजेश खन्ना अशा लोकप्रिय कलाकारांचे ते आवाज आशिल्ले.

संगीत अंदाज हो माधे चैनल तुम्ही ऐकली फिल्मी संगीताची ही कार्यावळ गाता रहे मेरा दिल आणि आईची ही कार्यावळ घेऊन आईली मोहम्मद रफी हंसो आवाज त्यांच्याच पुण्यतिथी निमित्तान तुम्ही ऐकतात तनपातच्या सभेतल्यो ह्यो तर एक वार कार्यावळी बारा वरात जाल्ली आसात ऐकपाक रवात कार्यावळींची रूपरेषा रोखडीच

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

तालधरात फिल्मी संगीताचेर ऐकत परतून एकदा चित्ररंजन कार्यावळीचो वेळ दनपारच्या 2:30 परतून एकदा चित्रसंगीत कार्यावळींची ही रुपरेषा आता सांगून जाल्या उपरांत काय खिणां भितर अस्तुरी नीता कुर्टीकार हांणी सादर केल्यो कविता तुमकां आयकपाक मेळटल्यो. तशेंच 12:30 स्वर संगम कार्यावळ घेवन येता गीत गजल. 1:05 आसतली कानवळां आनी 1:40 सदा फुले. दनपारची ही सभा 3:10 मुखेल खबरो जाल्या उपरांत सोंपतली. प्रसारण सदाभशेन सुरू जाता 5:30. इंग्लिशीतले युवाणी घेवन येता स्पोर्ट्स राऊंडअप. खेळामेळा वयल्या घडणुकांचो नियाळ. 6:15 शब्दोली. कातारांची कार्यावळ आसतली 6:35 तर 7:00 सांजा. संत जनाबाई डॉक्टर शुभदा जोशी हांचे उलव. चावडेर कार्यावळ 7:30 घेवन येता गाय म्हस विवपाच्या पयलीची कुयदाद. आर बी धुरी हांणी दिल्ली माहिती. पार्लमेंट रिव्ह्यू संसदेंतल्या कामकाजाचो हो नियाळ 8:15 दिल्ली केंद्रा वयल्यान आमी सहक्षेपीत करतले. 8:30 गीत गजल. दिल्ली केंद्रा वयल्यान तरेकवार कार्यावळी. 9:15 स्पॉटलायट आनी 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रा वयल्यान आमी सहक्षेपीत करतले. आनी आयची निमणी कार्यावळ तुमच्याच मागण्या वयल्यान 10:00 मनपसंत गीत. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमचो तुमचो सांगात 11:10 मेरेन. उपरांत अस्तुरी कार्यावळ रोखडीच.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान आता ही असा अस्तुरी कार्यावळ.

आसा पळय ते कितले सुकान. शेवण्यान बांदला तेंगशेर घोटीर, शेवण्यान बांदला तेंगशेर घोटीर, लागना ताका पावस ना लागना हुंवार. शेवण्यान बांदला तेंगशेर घोटीर, लागना ताका पावस ना लागना हुंवार, पूण भंय ताका, पूण भंय ताका त्या झाडा वयल्या सोरपाचो. गोरवानो तुमी कितली सुकी, गोरवानो तुमी कितली सुकी, झाडां पोंदात काडटात राती, झाडां पोंदात काडटात राती, तरी पूण हुस्को तांकां कोणूय येवन घालीत म्हण फाटीर बडी, तरी पूण हुस्को तांकां कोणी येवन घालीत म्हूण फाटीर बडी. जण एकल्याक दिसता तो आसा सुखी, होय आसा सुखी. जण एकल्याक दिसता तो आसा सुखी, होय आसा सुखी, पण दिसता तशें नासता ते खातीर जग फसता. पण दिसता तशें नासता ते खातीर जग फसता, ते खातीर जग फसता. फुडल्या कवितेचें नांव आसा बिलू आनी बाबू. बिलू आमचो करता म्याव म्याव, बिलू आमचो करता म्याव म्याव, बाबू उठून करता लिसांव, बाबू उठून करता लिसांव. हळूच वचून खाता बाबूलो पाव, हळूच वचून खाता बाबूलो पाव, पळोवन बाबूक जाले सामके पिकासांव, पळोवन बाबूक जाले सामके पिकासांव. बाबू रड रड रडटा दुखांच्यो करून झरी, बाबू रड रड रडटा दुखांच्यो करून झरी. बिलू म्याव म्याव करून हासलो मिसी तायट बरी करून, बिलू म्याव म्याव करून हासलो बरो मिसी तायट बरी करून. बाबू बिलू फाटल्यान धावलो, बाबू बिलू फाटल्यान धावलो, बिलूक मारूक मात ना पावलो. बाबू बिलू फाटल्यान धावलो, बिलूक मारूक मात ना पावलो. परत करता म्याव म्याव, परत करता म्याव म्याव, सोलां सोडटा तुका आतां हांव, परत करता म्याव म्याव, सोलां सोडटा तुका आतां हांव. पप्पा मम्मी उपाय काड, पप्पा मम्मी उपाय काड, बिलूक मारूक तयार राव. पप्पा मम्मी उपाय काड, बिलूक मारूक तयार राव. बिलू बाय न्हिदल्या चुली गोबरान, बिलू बाय न्हिदल्या चुली गोबरान, घट्ट ताका धरता घालता काळका कुडीत, घट्ट ताका धरता घालता काळका कुडीत. आवय बापायक सामके पटनात, आवय बापायक सामके पटनात, माजर हुंदराक कशेंच सोडिनात, माजर हुंदराक कशेंच सोडिनात. फुडल्या सुवातेर पुनवेची रात. पुनवेच्या राती रे मोगा पुनवेच्या राती, पुनवेच्या राती रे मोगा पुनवेच्या राती, चंद्राची मंद किरणा, चंद्राची मंद किरणा, रातभर जागयताली, रातभर जागयताली. भिजून गेली सामकी दोन जिवाची मना, भिजून गेली सामकी दोन जिवाची मना, पुनवेच्या राती रे मोगा पुनवेच्या राती, पुनवेच्या राती. धरतरे र फाकला सगळ्याक, धरतरे र फाकला सगळ्याक, धवे फुल्ल चान्ने, धरतरे क फाकला सगळ्याक, धवे फुल्ल चान्ने. मळभात पळय नखेत्रां, मळभात पळय नखरेता लिखलिखता, मळभात पळय नखेत्रां लिखलिखता. चंद्रिमाम खेळटा, चंद्रिमाम खेळटा आपालिपा तांच्या वांगडा, चंद्रिमाम खेळटा आपालिपा तांच्या वांगडा, पुनवेच्या राती रे मोगा पुनवेच्या राती, पुनवेच्या राती. दर्या देगेर खेळ चल्ला, दर्या देगेर खेळ चल्ला, रात किडे गायता गीता, दर्या देगेर खेळ चल्ला, रात किडे गायता गीता. नाचूक लागल्या दर्या लाला, नाचूक लागल्या धर्या लारा, पुनवेच्या राती रे मोगा पुनवेच्या राती, पुनवेच्या राती. दवे फुल्ल चान्ने, दवे फुल्ल चान्ने, रातीक रात जागयता, दवे फुल्ल चान्ने रातीक रात जागयता. पायाची मजी पायजणा, पायाची मजी पायजणा, मोगा तुका आपयता,

चान्न्याची मजी पाय जणा मोगा तुका आपयता. चान्न्यार चान्ने झळकता, चान्न्यार चान्ने झळकता, तूच मजा काळजात लिपला. चान्न्यार चान्ने झळकता, तूच मजा काळजात लिपला. पुनवेचो चंद्र जावन पुनवेच्या राती रे मोगा, पुनवेच्या राती, पुनवेच्या राती. म्हज्या निमणे कवितेचे नाव जावन आसा दीस उदेता. सुर्या दर्यान बुडटा सदा, सुर्या दर्यान बुडटा सदा, फटी काणयो सांगता कोणाक. सुर्या दर्यान बुडटा सदा, फटी काणयो सांगता कोणाक. देवा म्हाका दाखय सत्य तुजे, देवा म्हाका दाखय सत्य तुजे. जमता जाल्यार दर्शन घडोवचे मातशे, जमता जाल्यार दर्शन घडोवचे.

0: ते मासे जमता जाल्यार दर्शन घडोवचे मासे. कोण तरी चित्र रंगयता अशे, कोण तरी चित्र रंगयता अशे, सदांच तेच तेच पळोवन लागता पिशे. कोण तरी चित्र रंगयता अशे, सदांच तेच तेच पळोवन लागता पिशे. सुकतेरूय तूं लिपला जावन तांबडो तिबो, सुकतेरूय तूं लिपला जावन तांबडो तिबो, भरतरेचेरूय तूं आकार ना वेगळो, भरतरेचेरूय तुजो आकार ना वेगळो. दर एका दिसा तोच खेळ खेळटा, दर एका दिसा तोच खेळ खेळटा, केन्ना तरी म्हाका तुजे रूप दाखयता. दर एका दिसा तोच खेळ खेळटा, दर एका दिसा तोच खेळ खेळटा, केन्ना तरी म्हाका तुजे रूप दाखयता, केन्ना तरी म्हाका तुजे रूप दाखयता. मोड आयले सोपले आता सगले, मोड आयले सोपले आता सगले, नितळ दवरा म्हूण करना सांगणे, नितळ दवरा म्हूण करना सांगणे. पळोवन तांकां भिलो गांव, पळोवन तांकां भिलो गांव, सांग रे बाबा एकदा तुजे नांव. पळोवन तांकां भिलो गांव, सांग रे बाबा एकदा तुजे नांव. तुज्या येण्यान दीस उदेता, तुज्या येण्यान दीस उदेता, तुज्या जाण्यान रात काळकी जाता, तुज्याच जाण्यान रात काळकी जाता. सूर्य दर्यान बुडटा सदांत, सूर्य दर्यान बुडटा सदांत, फटी काणयो सांगता कोणाक, फटी काणयो सांगता कोणाक.
1: भयणीनो, तुम्ही आयकल्यो नीता कुर्टीकार हांणी सादर केल्यो आपल्यो कविता.

0: Preta Pamonkar and Gai Lehengit, Vijay by Sarmakar and Jashile. Made Chanela Chir, to me I cut at he asturi. Munino, Maravara Tisminta Tazaitala, Taik Pakravat, Sower Sangam Karamit, Git Gazal, Brokleets.
1: नोटीस इनवाइटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच एनआयपीपी अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी एनआयपीपीच्या सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/nipp आणि akashvani.gov.in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

12 वरां 30 मिनटांचो हवे अस्तुरी घेवन येता स्वर संगम कार्यावळींत गीत गजल. कार्यावळ सुरू करतना लता मंगेशकर आणि जगजीत सिंग.

संगम कार्यावळ तुम्ही ऐकतात अस्तुरी कार्यावळ. इथलं लता मंगेशकर आणि जगजीत सिंग यांच्या हे जोडा आवाज तुम्ही ऐकले. आणि आता या उपरांचो कलाकार शुभा मुदगल.

नमस्कार, यो आसात काय मुखेल खबरो. संसदेन भौशीक परिक्षा दुरुस्ती विधेयक 2026 संमत करून राज्यसभेत मंजूर केले. या कायद्यांत पेपर लीक दोशींक खर ख्यास्त आनी जायत्यो म्हत्वाच्यो तरतुदी आसपावतात. परिक्षा प्रणाली आतां आनीक घटमूट जातली अशें सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विधेयक मंजूर जाल्ल्यान ताका येवकार दिला. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरांत पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवायेंत 40 परस चड लोकांक मरण आयले. राष्ट्रकुल खेळा सर्तींत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें रुप्या पदक मेळयले, जाल्यार सीमा काली रामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारांत काश्या पदक जोडले. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रांत उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. नीट विशयाचेर विद्यार्थ्यांच्या निषेधा वेळार आरोप केल्ल्या पुलीस कारवाई सयत कितल्याशाच मुद्द्यांचेर विरोधकांनी गदारोळ केल्ल्यान राज्यसभा दिसा खातीर स्थगीत केल्या. याच मुद्द्याचेर लोकसभाय दनपारा 12 मेरेन स्थगीत उरतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री रक्षा सिंग आनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी आयज क्रांतिकारी शहीद उधम सिंग हांकां तांच्या हुतात्मा दिसा आर्गां ओपल्यात. ओएनजीसी म्हळ्यार तेल आनी सैमीक

महामंडळान कणगिणी हांगासर आपल्या एडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटात उर्जा भारत कन्व्हेन्शन सेंटराचे उक्तावण केल्ल्यान गोयच्या कन्व्हेन्शन आणि व्यावसायिक पर्यटन मळार उर्बा मेळ्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

Ik ben Mohammad Rafi, 31 जुलै 1934 त्यांचा स्मृती दिस. भारतीय संगीत सृष्टीतले एक महान आणि लोकप्रिय असे ते पार्श्वगायक. आपल्या अष्टपैलू आवाजान हिंदी सहित अनेक भाषांनी त्यांनी हजारांनी अजरामर अशी गीतं गायली. ऐक बहिणो, कानोवळ्या कार्यावळ सुरू करताना हो आशिल्लो मोहम्मद रफी हांचोच आवाज. आणि आता कार्यावळ फुडें व्हरतना आल्फ्रेड रोज.

आकाशवाणी मुंबई. अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच संपर्क आणि माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारसींच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीनं सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी

पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाही असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपरफुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्यानं विचार करत असून सार्वजनिक परीक्षा, अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच एमएसईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सीबीआय करण्याची मागणी भाजप खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदारांनी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीतारामन राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या एएसआयपी सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंग यानं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीला कालीरामन हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह 2026 साजरा करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या या आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश कुटुंब, विविध समुदाय आणि आरोग्यसेवा पुरवठादारांमध्ये स्तनपानाविषयी तसंच पूरक आहाराच्या महत्वाविषयी जागरुकता निर्माण करणं हा आहे. प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन्मानंतर पहिल्या तासाभरात त्याला स्तनपान करता येईल हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. पहिल्या 6 महिन्यात बाळाला फक्त आईचं दूध मिळणं आवश्यक आहे. पाणी, मध, ग्लुकोज किंवा तत्सम कुठलेही द्रवपदार्थ पाजू नयेत. 6 महिन्यांनंतर पुढची 2 वर्ष आणि त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवून पौष्टिक आहार सुरू करावा. स्तनदा मातांनाही प्रसूतीनंतर झालेली शारीरिक झीज भरून यायला मदत होते. तसंच स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग, टाईप 2 प्रकाराचा मधुमेह आणि प्रसूतीनंतरच्या नैराश्याची जोखीमही कमी होते असं मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झालाय. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या

0: घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातील तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. देशाच्या विविध भागात मौसमी पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. पूरग्रस्त भागात राज्य आणि केंद्राची आपत्ती प्रतिसाद दलं तैनात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळून बंद पडलेली जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं असून जनजीवन प्रभावित झालं आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनानं दिला आहे. दोन्ही राज्यांमध्ये पुढचा आठवडाभर हवामान खराब राहील असं हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश तसंच पश्चिम बंगालमध्येही पावसानं जोर धरला असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणं भरून वाहू लागली आहेत. आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात अनेक गावात चिखल साचला आहे. अनेक घरं अजूनही पाण्याखाली आहेत तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. ओदिशामध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. 57 विकासखंडांमध्ये मिळून सुमारे 8 लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. पुढच्या 24 तासात पाऊस ओसरेल असा अंदाज आहे. केरळमध्ये 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून खराब हवामानामुळे कोची विमानतळावरची उड्डाणं इतरत्र वळवण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस होत असून नदी नाले भरून वाहत आहेत. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसी कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: .33°1 मॅरूज 1287 kHz आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ्यात 1:40 झाल्यात. सदाफुली कार्यावळ सुरू करच्या पहिली हवामानाविषयी माहिती. दनपारच्या 1:30 पणजेचे वेधशाळेन आमकां कळीत केल्या त्या माहितीप्रमाण ही आसा हवामानाविशी माहिती. फाटल्या 24 वरांत गोंयात साधारण प्रमाणात पाऊस पडिल्ल्याची नोंद हवामान खात्यान केल्या. कांय कडेन मध्यम प्रमाणात पाऊस पडला. फाटल्या 24 वरांत पावसाची नोंद जाल्या ती अशी आसा. मध्यम प्रमाणात केप्या 30.2, वाळपय 25.2, फोण्या 20 आणि साखळे 19.2 mm. तर साधारण प्रमाणात पेडण्या 15.4, मुरगांवां 14.8, धारबानोड्या 14, मडगांवां 12, दाबोळे 11, सांग्यार 9.2, काणकोणा 5, ओल्ड गोवा 4.2 आणि म्हापशा 3.2 mm पावसाची नोंद झाल्या. तर एकदम साधारण प्रमाणात पणजे 2.4 mm इतलो पाऊस पडला. पणजे शहरात चडांत चड तापमान 30.9 तर उण्यात उणे तापमान 26.6 degrees Celsius इतले नोंद झाला. मुरगांवां चडांत चड तापमान 30.6 आणि उण्यात उणे 26 degrees Celsius इतल्या पावसाची नोंद झाल्या. हवामान खात्यान अंदाज आणि शिटकावणी दिल्या ती अशी आसा. आयज सावन 6 ऑगस्ट मेरेन गोंयांत सगळी कडेन मध्यम प्रमाणात पाऊस पडपाचो अंदाज हवामान खात्यान उक्तायला. तर आज, फाल्यां आणि परवा अर्थात 31 जुलै, 1 आणि 2 ऑगस्ट मेरेन गोंयांत येलो अलर्ट जारी केला. मोठ्या प्रमाणात पावसाची शिटकावणी हवामान खात्यात.

सदाफुली कार्यावळ सुरू करतना श्यामा चित्तार हांचो हो आवाज ताणी गायिल्ले हे गीत तुम्ही आयकले यशवंत केळेकार हांचे आणि ह्या उपरांत शर्मिला कश्यप ही गीत रचना रमेश वेळुस्कार हांची आणि संगीत पंडित सोमनाथ चारी हांचे.

शर्मिला कश्यप हंसा आवाज, रमेश वेळुसकार हांचे हे गीत, संगीतकार पंडित सोमनाथ चारी. आणि आता कार्यावळ सोपयतना बिंदियावस्त ऐकूया. ताणी गायले डॉक्टर अजय पवार हांचे हे गीत, संगीत मयुरेश वस्त हांचे.

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच एनआयपीपी अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी एनआयपीपीच्या सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/nipp आणि akashvani.gov.in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल 2:31 जातात. चित्रसंगीत आयची कार्यावळ घेऊन येता मोहम्मद रफी हांच्या स्मृती दिसा निमतान तांचोच आवाज.

ऐक बेनो, हिंदी चित्रपट संगीताचं सुवर्णकाळ ज्या पार्श्वगायकांनी गाजवलं त्यातूत मोहम्मद रफी यांचे नाव अग्रक्रमान घेतले होता. रफी साहब या नावान त्यांची खाशेली ओळख. आवाजाच्या या महान जादूगारान 1980 मेरेन संगीत क्षेत्राचे अधिराज गाजयले. कार्यावळ फुडें व्हरतना लता मंगेशकर हांच्या सांगातान तांणी गायिल्लें हें गीत इज्जत ह्या फिल्मा खातीर साहिर लुधियानवी हांचे, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

Ik ben nu 31 juli uit de hoogte dies, ja die saam hoe madrofi, hani, ja jagat zo ni roep khetlo, dan je nou khetle ki amka kanat ani manat amcha kumuk laktat, ti tanis gaili, asankhya ashi gita. सो हो आवाज लक्ष्मीकांत प्यारेलाल हंचा संगीत निर्देशना खाला लोफर फिल्मात आनंद बक्षी हंचे गीत.

0: नमस्कार, या सात काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आंध्र प्रदेश आनी कर्नाटकाच्या एका दिसाच्या भोंवडेर आसतले। आंध्र प्रदेशातल्या भोगापुरमात अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ते उक्तावण करतले। आंध्र प्रदेशाची भोंवडी सोपयल्या उपरांत प्रधानमंत्री कर्नाटकातल्या म्हैसूरात स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण करतले। आयुष मंत्रालय आणि भारत एआय हांणी आयुष क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचेर चलपी नवनिर्मितीक चालना दिवपा खातीर समजिकायेची कबलात केल्या। साऊदी अरेबिया आणि हेर 13 देशांनी अस्तंत आशियातल्या मुखेल उदका मार्गातल्या जहाज येरादारीची राखण करपाचो हेतू आशिल्ली दर्यावेल्या संरक्षण युतीची थापणूक केल्या। 5 फावटी फिफा विश्वचषक चॅम्पियन जाल्लो ब्राझील कोलकत्ता हांगा भारतीय फुटबॉल पंगडा आड आंतरराष्ट्रीय फ्रेंडली मॅची खेळटलो। ही मॅच 3 ऑक्टोबराक सॉल्ट लेक स्टेडियमात जावपाची आसा। काल अखिल भारतीय फुटबॉल संघटनेन ही घोषणा केल्या। नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी म्हळ्यार एनसीएस हांणी केल्ल्या नोंदीप्रमाण शुक्रारा सकाळी चीन, तिबेट आणि नेपाळातल्या काय वाठारांनी भूकंप झाले। चीनात 4.5 प्रमाणाचो सगळ्यात बळिष्ठ भूकंप झालो। सोयाबीन प्रजनन आणि शेती सुधारपा खातीर एआय पावर्ड यंत्रणा तयार करपाक अमेरिका भारतान हात मेळयला। ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो।
1: .33 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयता। आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ 3:12 जाल्यात। दनपारची सभा आता सोपवून आमी तुमचो निरोप घेता। एफएम रेनबोच्या वितरावणीत आणि विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेत कार्यावळी या वेळात चालू असतात। म्हादय चॅनलाचेर सांजवेची सभा 5:30 मिनिटांचेर सुरू जातली। तो मेरेन निरोप दियात, नमस्कार।

समाचार संध्या 8:45 आयकुग्रावात 9 वरांचेर न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाइट करंट अफेयर्स, 9:30 आयकूंक मेळटली. 10 वरांचेर आयकुया मनपसंत गीते ही कार्यावळ आणि 11:10 आमगेली आयची सभा सोंपतली.

आता ऐकूया फाल्या विद्रावाच्या कार्यावेळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 रामगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत गोरवांक लागपी खावड या विषयाचेर डॉक्टर राजेंद्र प्रभुगावकर हांणी दिल्ली माहिती ऐकूंक रावात फाल्या सकाळी 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत ऐकूया लिफेंटिक फायलेरेसिस या विषयाचेर डॉक्टर कल्पना महात्मे हांणी दिल्ली माहिती. गोय खबरापत्र 7:30 ऐकूंक मेळटले. 8:00 ऐकूया समाचार प्रभात. मॉर्निंग न्यूज इन इंग्लीश 8:15 ऐकूंक रावात.

चित्रसंगीताचे कार्यावर फाल्यां सकाळी 8:50 आयकूंक रावात. 9:30 आयकूया मराठी गीतांची कार्यावळ. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत सोनिक वेलिंगकार हांचे बासरीवादन आयकूंक रावात फाल्यां सकाळी 10:30. 11:05 आयकूया गाता रहे मेरा दिल ही हिंदी गीतांची कार्यावळ. ताचे उपरांत अस्तुरी ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत शीतल साळगांवकर हांची बाय म्हजे ही कथा आयकूंक रावात फाल्यां दनपारां 12:10. आनी उपरांत 12:30 स्वर संगम ही संगीताची कार्यावळ आयकूंक मेळटली.

कानळा ओळा ही कातरांची कार्यावळ एकोग्रवाद फाल्यां दनपारां 1:05 1:40 सदाफुली ही कोंकणी गितांची कार्यावळ एकोग्रवाद मिड डे न्यूज इन इंग्लीश 2:00 2:15 दोपहर समाचार हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ दनपारां 2:30 आयकूंक मेळटली.

फलसंजय मराठीतल्या युवाने कार्यावळीत ऐकूया. बंध मैत्रीचे या विषयाची विमल नाईक यांनी दिली माहिती. फलसंजय 5:30 7 वरांचेर ऐकूंक रावत भावगीतांची कार्यावळ. 7:30 सावडेर कार्यावळीत ऐकूंक मेळटले श्री केळबाई संगीत विद्या कुडणे हांची भजनाची कार्यावळ.

समाचार संध्या 8:45 ऐकू ग्रवात 9 न्यूज एट 9 स्पॉटलाइट 9:15 करंट अफेयर्स 9:30 ऐकूक मेळटली 10 ऐकूया नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक आणि 11:10 आमगेले हे तिसरे प्रसारण सोपतले.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

सुनीती तेलंगणच्या आवाजातल्या हे गीत निघतेच तुम्हाला ऐकूक दिलंय. रचना आशिल्ली उदय भेंब्रे हांची आणि आता तुम्हाला ऐकूक दिता पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातल्या मुखावेले गीत.

पंडीत जितेंद्र अभिषेक यांच्या वसतल्याने गीत आशिल्ले त्या दिसा वडाकडे, रचना आशिली बाकीबाब बोरकर हांची. आता ऐकूया मुखावेले गीत.

0: आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गांवकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. नीट प्रस्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निदर्शना वेळार पुलिसांनी केल्ल्या कारवायेक लागून विरोधकांनी निषेध केलो, त्या उपरांत संसदेची दोनूय सभाघरां दिसा खातीर स्थगीत केल्ली. लोकसभेत बोवाळ जाल्ल्यान जल्म आनी मरण नोंदणी विधेयक 2026 चर्चा करिनासतनाच संमत जाले. या विधेयकाक लागून जल्म आनी मरणाची कळाव जाल्ली नोंदणी हे विशयीचे कायदे चड कडक जाल्यात. विरोधकांनी हे चर्चेत वांटो घेवंक नाशिल्ल्यान संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू हांणी टिका केली. 3 ऑगस्टाक लोकसभा आनी राज्यसभेची परतून बसका जातली. 20 जुलयाक जंतर मंतर हांगासर जाल्ल्या निषेधा वेळार जखमी जाल्ल्या दिल्ली पुलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी निदर्शना वेळार पुलीस अधिकाऱ्यांक मुद्दाम निशाणे केल्ल्याचो आरोप केला.
1: पापा भी जंतर मंतर के फ्रंट लाइन्स पे उनकी ड्यूटी लगी थी प्रोटेस्ट में. ऑन 25 मई @2 PM मुझे पता चला कि मेरे फादर को उनके हेड पे इंजरी आ रखी है. जब मेरे पापा घर आए तो उन्होंने मुझे बताया कि जो स्टूडेंट्स की प्रोटेस्ट उसमें बस स्टूडेंट्स नहीं है, उसमें राउडीज है, उसमें एग्रेसर्स है, इस अपॉर्चुनिटी का यूज कर रहे हैं जस्ट टू क्रिएट केओस.
0: तशेंच ह्या घडणुके वेळार जायत्या पुलीस कर्मचाऱ्यांक गंभीर दुखापत जाल्ल्याचो कुटुंबातल्या लोकांनी दावो केला. इथेनॉल कार्यावळीचो अन्न सुरक्षेचेर परिणाम जायना अशें सरकारान स्पष्ट केला. इथेनॉल मिश्रीत पेट्रोल अन्न सुरक्षेकडेन तडजोड करिना. उर्जा सुरक्षा वाडोवप, कच्च्या तेलाची आयात उणी करप आनी शेतकारांची येणावळ वाडोवप हो ताचो हेतू आसा अशें सरकारान स्पष्ट केला. भौशीक वितरण पद्दत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदो, कल्याणकारी येवजण्यो आनी सक्तीचो बफर स्टॉक हांचे खाला सगळ्यो गरजो पुराय केल्या उपरांतच भारतीय अन्न महामंडळांतल्यान तांदूळ इथेनॉल उत्पादना खातीर वाडटात आनी फकत अन्न आनी भौशीक वितरण खात्यान प्रमाणीत केल्ल्या अतिरिक्त स्टॉकांचोच वापर करतात अशें पेट्रोलियम मंत्रालयान सांगला. केंद्रीय मंत्रीमंडळान उर्जा साठोवपाच्या पद्दतीन फ्लोटिंग सोलार फोटोवॉल्टीक प्रकल्पाच्या विकासा खातीर प्रधानमंत्री सूर्य सरोवर येवजणेक मान्यताय दिल्या. वट्ट 5,070 कोटी रुपया खर्च करून हे येवजणेक मान्यताय दिल्या अशें आयज प्रसारमाध्यमाकडेन उलयतना मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले.
2: प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना में जितने वॉटर बॉडीज हैं, डैम्स हो, लेक्स हो, कैनाल्स हो, उन सब का उपयोग करके जो सोलर पावर जनरेशन कैपेसिटी क्रिएट करना है उसका अप्रूवल लिया गया है. 102 गीगावाट यानी 1,00,000 मेगावाट की कैपेसिटी पोटेंशियल है भारत में.
0: हे येवजणेचो काळ 5 वर्सांचो आसतलो. या प्रकल्पा खातीर अतिरिक्त भूंय संपादन करपाची गरज ना, जाल्यार विद्यमान जलाशय, कालवे आनी उद्देगीक तळ्यांचो फावो सारखो वापर करपाची संद निर्माण जातली अशें वैष्णव हांणी फुडें म्हणला. केंद्रीय मंत्रीमंडळान विस्तारीत खेलो इंडिया येवजणेक मान्यताय दिल्या आनी राष्ट्रीय खेळ महासंघाक 36,400 कोटी रुपया परस चड खर्च करून 2026-27 ते 2030-31 वर्सा खातीर आधार वाडोवपाक मान्यताय दिल्या. तशेंच मंत्रीमंडळान नॅशनल ऑफशोर एक्सप्लोरेशन स्कीम समुद्र मंथनाक 84,000 कोटी रुपया परस चड खर्च करून वर्स 2030-31 मेरेन मान्यताय दिल्या. ह्या उपक्रमाक लागून खेळांची मुळावी बांदावळ घटमूट जातली आनी देशभर दर्यादेगेवेल्या उर्जेच्या सोदाक चालना मेळटली अशें म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. खेळ 5 फावटी फिफा विश्वचषक चॅम्पियन जाल्लो ब्राझील कोलकत्ता हांगासर भारतीय फुटबॉल पंगडा आड आंतरराष्ट्रीय फ्रेंडली सर्ती खेळटलो. ही सर्त 3 ऑक्टोबराक सॉल्ट लेक स्टेडियमांत जावपाची आसा. काल अखिल भारतीय फुटबॉल संघटनेन ही घोषणा केल्या. ड्युरंत कपाची 135वी आवृत्ती आयज शिलाँगात सुरू जाली. जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत ई गट सर्तीचें आयोजन केल्लें. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रांत मुसळधार पावसाचो अदमास सांगून रेड अलर्ट जारी केला. फुडल्या 3 दिसांनी ईशान्य भारत, पंजाब, कोकण, गोंय, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान ह्या वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. अंदमान आनी निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, कर्नाटक

आल्फ्रेड रोस आणि रिटा रोस यांच्या आवाजातल्या नेकातार निघतेस तुम्ही ऐकले. आणि आता तुमकां आयकूंक दिता हिलारिया आणि ओकोस्टा हांच्या ताळ्यांतल्यान मुखावयले एक कातार.

आणि मासो नियाळ कोरा उतराचो मोठ्या उगुळाच डोरा व्हडले शिकोप करून आमच्या देशाचे नाव वयर काळा दोंगी वखताचेर विजोर गाळा ओकोटो वीस तुम्ही सोळा या संसार बरे जिवी सारून बरो फुडार कोरा सगळ्यांनी मासो नियाळ कोरा उतराचो मोठ्या उगुळाच दोरा व्हडले शिकोप करून आमच्या देशाचे नाव वयर काळा दोंगी वखताचेर विजोर गाळा ओकोटो वीस तुम्ही सोळा या संसार बरे जिवी सारून बरो फुडार कोरा या संसारान बरे जिवी सारून बरो फुडार कोरा या संसार बरे जिवी सारून बरो फुडार

एच ब्रिटोन हांच्या आवाजांतले हे कांतार निकतेच तुम्ही आयकले. आता ऐकूया आंतोनेत आणि रॉबिन वाझ हांच्या ताळ्यांतल्यान मुखावयले कांतार.

लॉर्नाच्या ताळ्यातल्यान एक कातार निकतेच तुमी आयकले आनी ह्या कातारांतल्यान आयची कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता. 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोवॅट्स वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 7:44 झालेले आहेत आणि आता ऐकूया तिन्ही सांजा कार्यक्रम.

0: आजच्या तिन्ही सांसा या कार्यक्रमामध्ये ऐकूया संत जनाबाई या विषयावर डॉक्टर शुभदा जोशी यांचं भाषण.
1: भक्ती हा मानवी भावभावनांमधील गूढरम्य भावनाविष्कार, तन मनाच्या हिंदोळ्यावर अलगद झुलणारा हा भाव, रतिभाव, वात्सल्यभाव व श्रद्धाभाव यांचं सुरेख मिश्रण भक्तिरस निर्मितीमध्ये आवश्यक ठरतं. मराठी मनाला या भक्तिरसाची गोडी ज्ञानरायांनी लावली, त्याला एक दिशा दिली, निर्गुणाकडे जायच्या मार्गावर सगुण पायरीचा आधार दिला. रूपवर्णन, नामस्मरण करता करता गुणपूजक होण्याचं आवाहन केलं, अमृतानुभवाचं महात्म्य सांगितलं. ज्ञानदेवांनी रचलेल्या याच पायावर तुकोबारायांनी कळस चढवला. संपूर्ण संत परंपरेने अध्यात्मातून जीवनभाष्यातून सामाजिकतेशी तादात्म्य जोडलं. जातीभेदाचा, सामाजिक विषमतेचा उच्चार कधी नम्रपणे, प्रखरपणे तर कधी स्थितिशीलपणेही झाला, पण त्या दुःख वेदनेच्या प्रकट होण्याने कैक विचारवंतांचं, संवेदनशील सुधारकांचं मन द्रवलं. जातीभेदाचं अमंगळ काटेरी कुंपण हल्लं. जनमनासमोर चोख्यासारख्या संतश्रेष्ठाने जातीभेद व विषमतेचा आरसाच ठेवला, पण हे करत असताना साहित्यातून भक्तिसुराचा झरा आटू दिला नाही, काव्यात कोरडेपणा आणला नाही. त्यावेळच्या जनप्रचलित छंदातूनच आपलं मन मोकळं केलं. साहित्य प्रवाहात न जातीभेद न लिंगभेद शिरले, इथे भक्तिरसात अवघी संत मांदियाळीस न्हाली असं नाही तर मराठी मनही न्हाऊन निघाली. आजही त्यातली काव्यरत्न निवडून गायली व ऐकली जातात. ज्ञान व अध्यात्म ह्या स्वेच्छेकरून अनुभवाने समंजसपणे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत हे साध गहिर तत्वज्ञान अगणित अल्पशिक्षित श्रमजीवी संतांनी जाणवून दिलं. ज्ञानाच्या कोरडेपणावर भावुकतेचा साज चढवला. संत जनाबाई हे अशा संत मांदियाळीतील महत्वाचं नाव. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या श्रेष्ठ भक्त नामदेवानी आपल्या घरच्या दासीला भक्तीचा वसा दिला. नम्रपणे तिने तो धारण केला, जीवनभर अंगीकारला. ती म्हणते, नामा बोध करी मना दासी जनी लागे चरणा. त्याचबरोबर संत नामदेवांचे ऋणही ती मान्य करते. म्हणते, जनी म्हणे जोड झाली विठोबाची, दासी नामयाची म्हणूनिया. अशा या जनाबाईने दळिता कांडिता तुझ गाईन अनंता किंवा नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे अशा पदांमधून स्वतःचा ध्यास व्यक्त केला. नामदेवांच्या घरी दळण कांडण, पाणी भरणं, कपडे धुणं, केर वारे, शेण भरणे, शेणी थापणे इत्यादी कष्टाची कामे करत असताना आपल्या काव्यातून जनाबाईने त्यावेळच्या संत साहित्यात आराध्याचे महत्व व भक्तीपद्धती सांगण्याच्या हेतूने जे विषय आणि काव्यप्रकार हाताळले गेले ते सर्व हाताळले. तिने ओव्या, अभंग, पद, काकडारती, पाळणा, तीर्थावळी, थालीपाक, हरिश्चंद्र आख्यान, नामदेव गोणाई संवाद असे काव्य साहित्य निर्मिले. अविद्येच्या रात्री अडकले हो अधांतरी, तेथुनी काढावे गोविंदा यशोदेच्या परमानंदा असा ज्ञानप्राप्तीचा कळवळा व्यक्त करणाऱ्या जनाबाईचा काव्यातून व्यक्त होणारा विचार, त्याची बहुविधता, उत्कटपणा, साहित्यिक वैशिष्ट्य हे सर्व पाहिल्यावर प्रश्न असा पडतो की असं कोणतं विद्यापीठ होतं की अखंड श्रमसाध

जीवनात काव्य निर्मितीची सर्व अंग सांभाळून भक्तिभावना शब्दबद्ध करण्याचं ती शिकली. जनाबाईच्या अभंगांपैकी कित्येक अभंग पद त्यांच्या शब्द लाघवामुळे उत्कट स्वानुभवामुळे लोकप्रिय झाली. विठू माझा लेकुरवाळा असे म्हणणाऱ्या जनीने विठुरायाला सर्व भक्तांचा अतिशय लाडाने सांभाळ करणारा, कडे खांद्यावर मिरवणारा, आगे मागे ठेवणारा, संरक्षक, प्रेमळ पिता या नात्यांनी पाहिलं. भेदाभेदाला मुळीसुद्धा स्थान न देणारे असे हे विठुरायाचे रूपवर्णन त्या काळातील कर्मठ जातीभेदांच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक सदिच्छाच तर व्यक्त करते. त्याचबरोबर सर्व संतश्रेष्ठांची नामावली देणारी जनाबाई या पदामुळे आध्यात्मिक इतिहासकारांच्या दृष्टीनेही मोलाची ठरते. जनाबाईने विठ्ठलाला अनेक रूपात पाहिले, माय बाप, बंधू, बहिणी, तसेच हा विठू तिचा सखाही आहे ज्याच्याशी ती आपलेपणाने वाद करू शकते. पण मुख्यतः पांडुरंग विठ्ठल हा तिचा एकलेपणात शिणलेपणात आधार म्हणूनच समोर येतो. कित्येक पदांमधून तिची व्यक्त होणारी ही भावना कुणाच्याही डोळ्यात टचकन पाणी आणेल इतकी भावुक आहे. उदाहरणार्थ, रात्रंदिन मजपाशी दळू कांडू लागलासी, क्षमा करावी देवराया, दासी जनी लागे पाया, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, पाटी घेऊनी डोईवरी नेऊनिया टाकी दुरी. आपल्या कामात सदैव विठुरायाची मदत आहे या भावनेत राहून ती हक्काने म्हणते, शिणल्या बाह्या आता येऊनिया लावी हाता, खूप वेळ जात्यावर दळून केरवारे करताना पाणी ओढताना थकल्या जीवाला विठुरायाची मदत होते अशी ही साधी सरळ भोळी भावना. याचप्रमाणे कित्येक पदांमध्ये आपल्या वैयक्तिक गरजेलाही विठ्ठल धावतो अशा आत्मस्वीकृत श्रद्धेने ती म्हणते, जनी बैसली न्हायाला पाणी नाही विसरणाला, घागर घेऊन हातात पाणी आणि दीनानाथ, माझे जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. अशा पदांमधून दुसऱ्याला विसाणाला पाणी आणून देणारी दासी जनी स्वतःच्या गरजेवेळी कुणाला सांगणार. अशावेळी जणू विठ्ठल तिची गरज जाणून धावतो या सुंदर कल्पनेत रमणं या संत स्त्रीला आनंद देऊन जातं. एवढंच नाही तर विठ्ठल वत्सल आईसारखा तिच्यासाठी धावतो या विश्वासात जनाबाईची कालक्रमणना होते. जनाबाईच्या काव्यात साहित्य गुणांची ही रेलचेल आहे. विशेषत उपमा रूपके रोजच्या जगण्यातली अनुभवातली इथे उतरतात. आपलं कष्टमय जीवन, फारसा सुखद नसलेला परिसर, आपले अनुभव हे सर्व ज्या विविध छंदात तिने प्रकट केले आहे ते पाहून या संत कवयित्रीचं कौतुक करावं तेवढं थोडं. ती म्हणते, देहाचा पालट विठोबाचे भेटी, जळ लवणा गाठ पडोनी गेली. आपल्या व विठ्ठलाच्या नात्याची अवस्था जळ लवणासारखी अर्थात मीठ पाण्यासारखी आहे असे ती मानते. किंवा स्वयंपाकाच्या अनुभवातून आलेले हे पदही पाहण्यासारखे आहे. सत्वाचे आधण ठेविले, पुण्य वैरिले, पाप ते उतु गेले, आता येई बा विठ्ठला. विठू रूपात एकत्र होण्याचे भाव किती प्रकारे जनी सांगते. ती म्हणते, माझे नाठवे मी पण तेथे कैसे दुजेपण. आणि पुढील पद्यांशात तर स्थितीचं अतिशय सुंदर वर्णन ती करते. म्हणते, सागरी गंगा मिळूनी गेली जैसे परतोनिया तियेसी नाम नाही. एकदा का नदी सागराला मिळाली की तिची वेगळी ओळखच नाहीशी होते. तशी ही जनी विठ्ठल रूपात मिसळून गेली आहे. हे तिचं म्हणणं उत्तर भारतातील निर्गुण साधक कबीरांच्या जब मैं था तब तू नाही, अब तू ही तू मैं नाही या पदाशी साधर्म्य दाखवते. विठ्ठलाकडे ती मानसिक, शारीरिक, आत्मिक बळ देणारी शक्ती म्हणून पाहते. त्याचबरोबर परखडपणे विठ्या विठ्या मायेच्या कारट्या असे म्हणून विठ्ठल रूप महात्म्य हे सर्व मायानिर्मित आहे असे म्हणून अद्वैती तत्वज्ञानाची, निर्गुण परंपरेची जाणीव असल्याचेही ती दाखवून देते. सर्व संतांनी आणि जनाबाईनेही निखालसपणे ठणकावून सांगितले, शांतीची भूषणे मिरविती अंगी वैष्णव आणि योगी म्हणावेते, असो तो अकुळी हो का भलते याती, माथा वंदी प्रीती जनी त्याची. चोखा मेळ्याबद्दलचा आदर व्यक्त करताना ती सांगते, वैष्णव तो एक चोखा मेळा महार, हो का उत्तम चांडाळ, पायी ठेवी न कपाळ. अशा विविध प्रकारे व्यक्त झालेल्या जनाईने आपल्या काळातल्या कौटुंबिक सामाजिक समस्यांवरही भाष्य केले. वृद्ध आई वडिलांची चुकीचं वर्तन करणाऱ्या मुलांचा उल्लेख ती तुच्छतेने करते. जिसे योनी जन्मला तिसी तंडू लागला, तीर्थरू केला देशोधडी.
स्त्रिया नाही.

0: ही उपदेश केल्याशिवाय ती राहत नाही, सांगते. स्त्री जन्मा म्हणूनी न भावे उदास, साधू संता ऐसे केले मज. अर्थात योग्य संगतीत राहिल्यास स्त्री जन्म म्हणून उदास होण्याचे कारण राहणारच नाही. आपल्या कवनांमध्ये विविध विषय हाताळणारी भावपूर्ण काव्यात एकाकी जगण्यात कनवाळू वत्सल विठुरायाचे रूप कल्पून त्याच्याशी वाद आव्हानांमधून व्यक्त होणारी जनी आपण पाहतो. विठ्ठलाला लाडीक धमकी देणारं तिचं अनोखं रूप पुढील पदात दिसतं. ती म्हणते, जनी म्हणे शरण आले अभेरिता ब्रीद गेले. अर्थात मला शरण येऊ दिलं नाहीस विठ्ठला, अभेरशील तर तुझा दीनानाथ व निराधारांचा आधार हे महत्व डागाळेल बरं. इथे आपल्याला जनाई निरागस कन्या बनून येते असे दिसते. माझी ये जननी हरिणी गुंतलीस कोठे वनी, मुके तुझे मी पाडस सुकले माये पाहे त्यास. अशी अत्यंत कोवळिकीने विठुरायासारख्या शक्तीला साथ घालताना म्हणणाऱ्या जनीच्या भक्तीचा झरा आपण आपल्या अंतकरणात साठवूया आणि म्हणूया की भक्तीच्या झऱ्यात जनाबाईचं मोठं योगदान आहे.
1: आताच आम्ही तिन्ही सांजा या कार्यक्रमामध्ये संत जनाबाई या विषयावर डॉक्टर शुभदा जोशी यांचं भाषण ऐकलं. आता ऐकूया मराठीतील काही गाणी.

श्रेया घोषाळाने स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील हे गाणं होतं आणि या गाण्यानं आज सातींनी संजा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी
1: फार्म टू सिटी फार्म टू सिटी फार्म टू सिटी।

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

0: एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: केंद्रीय सरकारान दोन मुखेल केंद्रीय उपक्रमा खाला गोंया खातीर वट्ट 254 कोटी परस चड नुस्तेमारी प्रकल्पांक मान्यताय दिल्या अशी माहिती केंद्रीय नुस्तेमारी पशुपालन आनी दुग्ध मंत्री राजीव रंजन सिंग हांणी राज्यसभेक माहिती दिली. खासदार सदानंद शेट तणावडे हांणी 29 जुलयाक प्रस्नाक बरयल्ल्या जाप दितना मंत्रीमंडळान प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला 147.23 कोटी रुपया प्रकल्पांक मान्यताय मेळ्ळ्या अशें सांगलां. ह्या प्रकल्पांचो फायदो राज्यांतल्या 463 लावार्थ्यांक जाला तातूंत

बाप्पाने मेरे बाप्पा बाहेर आला तो एका जोगी बाहेर आला तो एका जोगी

कुंगरावात 8:45. 9:00 न्यूज एट नाइंट. 9:15 स्पॉटलाइट. करंट अफेयर्स 9:30 आयकूंक रावात. 10:00 आयकूया मनपसंत गीते आनी 11:10 आमगेली आयटी सभा सोंपतली.

आता ऐकूया फाल्या विदर्भाच्या कार्यावळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती या कार्यावळीत गोरवांक लागपी खावड या विषयाचेर डॉक्टर राजेंद्र प्रभुगावकर हांणी दिल्ली माहिती ऐकूंक रावात फाल्यां सकाळी 6:45. फाल्यां सकाळी 7:30 ऐकूंक रावात गोंय खबरापत्र. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत सोनिक वेलिंगकार हांचे बासरी वादन ऐकूंक मेळटले फाल्यां सकाळी 10:30. अस्तुरी ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत शीतल साळगांवकर हांची बाय म्हजे ही कथा ऐकूंक मेळटली फाल्यां दनपारां 12:10 आनी उपरांत 12:30 स्वरसंगम ही संगीताची कार्यावळ ऐकूंक रावात.

फाल्यां सांजे मराठीतल्या युवानी कार्यावळीत बंध मैत्रीचे या विषयाचेर विमल नायक हांणी दिल्ली माहिती ऐकूंक रावात फाल्यां सांजे 5:30 7:30 सावळेर कार्यावळीत ऐकूंक मेळटले श्री केळबाई संगीत विद्या कुडणे हांची भजनाची कार्यावळ.

समाचार संध्या 8:45 आयकूंक रावात. 9 वरांचेर न्यूज एट 9 स्पॉटलायट 9:15 आयकूंक मेळटली. 9:30 करंट अफेर्स. 10 वरांचेर नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक आणि 11:10 आमगेले तिसरे प्रसारण सोंपतलें.

दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि

0: राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि अल्जेरियात बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमैटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाएगा. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप्स स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी 84,000 कोटी रुपयांच्या समुद्र मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे नवनियुक्त प्रधानमंत्री अँडी बर्नहम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तंत्रज्ञान, नवसंशोधन, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण यासारख्या विषयांवर सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी यावेळी सहमती व्यक्त केली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्ममृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्याने त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपर फुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचे सांगत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत भाजपा खासदारांनी आंदोलन केलं. रस्त्यावर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसरात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. तरीही कंत्राटदारानं दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही दुर्घटना झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अल्जेरियामध्ये आज झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवासी सेतिफ इथून राजधानी अल्जेरियाकडे जात असताना अलकर्मा इथं खोल दरीत बस कोसळली अशी माहिती अल्जेरियाच्या प्रशासन विभागानं दिली आहे. सध्या या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून जगानं याची दखल घ्यावी आणि पाकिस्तानला जाब विचारावा असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तान अत्याचारांमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये 40 जास्त लोकांचा बळी गेला आहे. भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या मुजाहिद्दीनच्या बंदुका आता पाकिस्तानवर उलटल्या असल्याचं पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या विशेष सहाय्यकांनी जाहीरपणे कबूल केलं असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. रशियन सैन्यातल्या 139 भारतीय जवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. परदेशी नोकरीचा प्रस्ताव स्वीकारताना सावधगिरी बाळगावी असा इशारा त्यांनी दिला. एजीव्ही रॅग्नर बोटीवरून बेपत्ता झालेल्या 2 भारतीय कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकार युक्रेन आणि रुमानियाच्या संपर्कात आहे असं त्यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1260 भारतीयांना अमेरिकेनं तडीपार केलं असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या वर्षी ही संख्या 3567 होती असं ते म्हणाले. नीलम आणि तोतापुरी जातीच्या आंब्यांची पहिली खेप हवाई मार्गे कर्नाटकहून मालदीवला रवाना झाली. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा 50% अधिक रक्कम मिळेल. अपेडामार्फत ही निर्यात करण्यात आली. जाती हिंसाचारामुळे नेपाळमधल्या 4 जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. या हिंसाचारामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी जनतेला शांतता संयम आणि एकता राखण्याचे आवाहन केलं आहे. गुप्त वार्ता अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना दिल्लीच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीत 2020 झालेल्या दंगलीत अंकित शर्मा याच्यावर जमावानं हल्ला केला होता आणि त्यांचा मृतदेह नंतर गटारात सापडला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी ताहिर हुसेन आम आदमी पार्टीचा नगरसेवक होता. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि अंकुश पंघालनं अंतिम फेरीत धडक मारत भारताची किमान 3 रौप्य पदकं निश्चित केली आहेत. उपांत्य फेरीत महिलांच्या 57 किलो वजनी गटात जैस्मिननं लिसोतोच्या रापलंग मसलीलावर मात केली तर 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन माप्पेचा 5-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कारलेट डेल्गाटो हिच्याशी होणार आहे. तर पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालनं कॅनडाच्या जोशुआ ओफोरीवर 5-0 असा विजय मिळवला. ज्युदोमध्ये भारताची 3 पदकं निश्चित झाली असून अस्मिता डे, हर्ष सिंग आणि यामिनी मौर्य अंतिम फेरीत पोचले आहेत. अस्मितानं स्कॉटलंडच्या समर शॉ हिला, हर्ष सिंगने ऑस्ट्रेलियाच्या पेड्रो नेतो याला तर यामिनीनं दक्षिण आफ्रिकेच्या डोन ब्रेटनबाजला पराभूत केलं. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. तेपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात उन्नतीनं भारताच्याच देविका सिहागचा 23-21-21-16 असा पराभव केला तर तन्वीनं थायलंडच्या सुपनिदा काटेथोंगवर 21-15-18-21-21-14 असा विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. अल्जेरिया बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: स्टुडंट्स ड्यूरिंग द पार्लमेंट मार्च ऑन 20th of July अमिडस्ट द रकस द लेजिस्लेशन वॉज क्लिअर्ड विदाउट अ डिबेट. द बिल वॉज टेकन अप फॉर कन्सिडरेशन अँड पॅसेज आफ्टर द हाऊस रिअसेंबल्ड ॲट नून विथ बीजेपी एमपी दिलीप सेक्या इन द चेअर. इट वॉज पास्ड बाय व्हॉइस वोट अमिड स्लोगनियरिंग बाय ऑपोजिशन मेंबर्स सेव्हरल ऑफ हुम ट्रूप्ड इन टू द वेल डिमांडिंग द प्रेझेन्स ऑफ होम मिनिस्टर अमित शाह इन द हाऊस. Parliamentary Affairs Minister Kiran Rijiju expressed displeasure over the opposition's refusal to participate in the debate, saying the government wanted a discussion.

अनुप जलोटांनी सांगाती आणि गायल्या या गझलेतल्या आईची गीत गझल ही हिंदी गीतांची कार्यावळ हंगात सोपता. इष्टानो बरोबर 8 वरां जावन 45 मिनटांचेर आयकुग्रावात समाचार संध्या. न्यूज एट 9 9 वरांचेर स्पॉटलायट 9 वरां जावन 15 मिनटांचेर आयकूंक मेळटली. करंट अफेर्स ही कार्यावळ 9 वरां जावन 30 मिनटांचेर आयकूंक रावात आनी 10 वरांचेर आयकूंक मेळटली मनपसंत गीते आनी 11 वरां जावन 10 मिनटांचेर आमगेली आयची सभा सोंपतली.

233 अंश मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चलनवरून आम्ही बोलत आहोत. श्रुतीहू आता रात्रीचे 10 वाजले आहेत आणि आता ऐकूया मनपसंत गीतांचा कार्यक्रम. तुम्हाला जर आमच्या मनपसंत गीते या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला 8380071054 या नंबरवर त्वरित संपर्क साधा. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 8380071054.

आजच्या मनपसंत गीतांच्या कार्यक्रमामध्ये मी तुमच्यासोबत आहे आर जे समीक्षा. तर आता ऐकूया मनपसंत गीतांचा कार्यक्रम.

आता ऐकूया देवाच्या दारी हे गाणं. या गाण्यासाठी वास्कोहून संजय धुरी यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तर आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजातून हे गाणं.

या गाण्यासाठी मुक्काम पोस्ट जळगाव वरून सोमनाथ, तसेच डॉक्टर नामदेव बुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, तसेच जिल्हा जालनावरून सौ आश्विनी जाधव, औरंगाबाद इथून वैभव गौरव लोखंडे, रिधोरा देवी इथून मेघराज शिवराज कोलते, बदनापूर इथून रुद्र कोळकर यांनी आपल्या या गाण्यासाठी फरमाइश केलेली आहे. तर आता ऐकूया प्रल्हाद शिंदे याच्या आवाजातून चल ग सखे पंढरीला हे गाणं.

अजित कडकडे यांनी गायलेल्या या गाण्यासाठी मीना दाभोळकर यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तर आता ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेलं हे गाणं, निघालो घेऊन दत्ताची पालखी. तर आता ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजात.

रवींद्र साठे आणि अनुराधा मराठे यांनी हे गाणं गायलं होतं. आता ऐकूया पुढील गाण्यासाठी. मलपण सत्तरीतून श्री नवलू वरख यांनी या गाण्यासाठी आपली आवड कळवलेली आहे. तर आता ऐकूया अजय अतुल यांनी गायलेलं हे गाणं, लल्लाटी भंडारं.

जेव्हा तिची आणि माझी चोरून भेट झाली या गाण्यासाठी लातूरवरून फौजी परिवाराने फरमाईश केलेली आहे. उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला हबी शेख, गधर शेख, निलोफर शेख. नांदेडवरून चांदणी आयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. तर आता ऐकूया जेव्हा तिची आणि माझी भेट झाली.

आता ऐकूया पुढील गाण्यासाठी यवतमाळवरून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर आणि अर्पिताजी यांनी आपली पसंती कळवलेली आहे.

अग पोरी सांभाळ दर्याला या पुढील गाण्यासाठी नसवाला चौक मलकापूरवरून संजय पाटील, सौ उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान, सांगलीवरून श्याम कुलकर्णी, राम कुलकर्णी, तालगीर जिल्हा जळगावरून काशीनाथ ढेंगे व सौ नंदा ढेंगे यांनी आपली आवड कळवलेली आहे. तर आता ऐकूया अगपोरी सांभाळ दर्याला हे गाणं.

पुढील गाण्यासाठी हिरवा निसर्ग या गाण्यासाठी सॉरी ऋतू हिरवा या गाण्यासाठी

या गाण्याने आजचा मनपसंत गीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आजच्या मनपसंत गीतांच्या कार्यक्रमामध्ये मी तुमच्यासोबत होते आर जे समीक्षा. आता भेटूया पुढच्या शुक्रवारी.